श्रोत्यांनो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 1 अश्विन शके 1948 अर्थात 23 सप्टेंबर 2026. श्रोत्यांनो आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रीदत्तदर्पण सचिदानंद गाडगीळ यांच्या सुरातील विष्णू नाम स्तोत्र आपण ऐकलेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्र कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुपमा देशपांडे यांच्या सुरातील भूपाळी, संगीत पंडित रुजनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतात आपण अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील उपाय आपण ऐकलीत. संगीत निर्जन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

श्रोतदादापण अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्मात बाळ पळसुले यांचं. श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोतो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील प्रवीण देवणे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजनाचा नंदू होणप यांचा. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांची हिंदी देशभक्तीपर गीत रचना. संगीत नियोजन कल्याणजी आनंदजी यांचं.

0: क्षितत्तदपन महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या सुरात गुलशन बावरा यांची हिंदी देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं कल्याणजी आणजी यांचं. श्रोतो, या हिंदी देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: प्रायोजित गणेश आरती ऐकलीत। प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली।

0: सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात बटाटा लागवड व्यवस्थापन याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: राम राम शेतकरी बंधू. शेतकरी बंधू, बटाटा लागवडीपूर्वी जमीन 20 ते 22 सेंटीमीटर खोलीपर्यंत उभी आडवी नांगरून घ्यावी. नंतर वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून शेणखत मिसळून घ्यावे आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी लाकडी नांगराने सऱ्या पाडून दंड पाट काढून 20 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या एका अंगाला खड्डा करून प्रक्रिया केलेली बटाटे लावून भरकते दाणेदार कीटकनाशके द्यावी. रब्बी हंगामात कोरड्या जमिनीत लागवड करून लगेच हलके पाणी द्यावे. बटाट्याच्या झाडाची योग्य वाढ व्हावी आणि भरपूर उत्पादन मिळावे यासाठी पिकांची योग्य अंतरावर लागवड करणे महत्वाचे आहे. बटाट्याच्या लागवडीसाठी जमिनीच्या मगदोराप्रमाणे आणि जातीच्या कालावधीनुसार 50 ते 45 ते 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून सऱ्यांच्या दोन्ही बाजूवर 20 सेंटीमीटर अंतरावर बेणी लावावे. सपाट वाफ्यामध्ये 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बटाट्याची मुळं फार खोलवर जात नाहीत आणि हे पीक कमी कालावधीत भरपूर पीक देणारे असल्याने त्याला खतांचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे. बटाट्याच्या पिकाला द्यावायचा खतांचे प्रमाण हे जमिनीची सुपीकता, बटाट्याची जात, हवामान, लागवडीचा हंगाम आणि पाणी पुरवठा यावर अवलंबून असते. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बटाटा पिकासाठी 100 ते 120 किलो नत्र, 80 ते 100 किलो स्फुरद आणि 80 ते 100 किलो पालास दर हेक्टरी द्यावे. यापैकी निम्मे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालास लागवडीच्या वेळी द्यावे. नत्राची शिल्लक राहिली अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी. नत्र, स्फुरद आणि पालास यांच्या मात्रा डाय अमोनियम फॉस्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतामधून दिल्यास बटाट्याचे पीक चांगले येते. नत्र खताची मात्रा 2 पेक्षा अधिक भागात विभागून दिल्याने पिकाच्या प्रत्येक अवस्थेत लाभदायक असते. याशिवाय बटाटा पिकावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची 1 ते 2 वेळा फवारणी केल्यास बटाट्याचे उत्पन्न वाढते. पीक 3 ते 6 आठवड्याचे असताना आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्य फवारावे. लागवडीच्या वेळी युरियासारख्या नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यास बटाट्याच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो. बटाट्याची मुळे जमिनीत खोलवर जात नसल्याने पाण्याच्या पाळ्या कमी अंतराने दिल्यास अधिक फायदा होतो. बटाट्याच्या लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे आणि त्यानंतर 4 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास बेरी कुजून उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून बटाट्याच्या पिकाला पाणी देताना काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी देताना वरंभे 2/3 पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे पिकाला पाणी द्यावे. जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊन लागल्यावर पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये, कारण ह्या काळात बटाटा पोसण्यासाठी भरपूर पाणी लागते. म्हणून 6 ते 8 दिवसाच्या अंतराने जमिनीच्या मगदोरानुसार पिकाला नियमित पाणी द्यावे. बटाट्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर पाणी मात्र देणे कमी करावे. त्यामुळे बटाट्याचे आवरण टणक होऊन बटाटे साठवणीत जास्त काळ टिकतात. संजीवकाचा वापर बियाण्यांची सुप्तावस्था घालण्यासाठी करतात. लागवडी अगोदर बटाट्याचे बियाणे 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम थायू युरिया अधिक 1 मिलीग्रॅम जिब्रेलिक ऍसिड अधिक 25 ग्रॅम डायथेमियम 45 यांच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवून लागवड करावी. बटाट्याच्या पिकामध्ये तण काढणे, खुरपणी करणे आणि मातीची भर देणे ही कामे वेळेवर करणे महत्वाचे आहे. आवश्यकतेनुसार 3 ते 4 वेळा तण काढून शेत स्वच्छ ठेवावे, तसेच जमीन भुसभुशीत ठेवावी. पीक संपूर्ण उगवून येताच खुरपणी करून तण काढून घ्यावे. बटाट्याचे पीक जोमाने वाढून कमी कालावधी तयार होणारे असल्यामुळे बटाट्याच्या पिकात इतर पिके आंतरपीक म्हणून घेण्याऐवजी इतर कमी वाढ होणाऱ्या किंवा जास्त अंतरावर लागवड होणाऱ्या पिकामध्ये बटाटा ही आंतरपीक म्हणून घेण्यात येते. बरे तर शेतकरी, आजच्या कृषी आणि कार्यक्रमात एवढंच. राम राम.
0: श्रोतो, आपण कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात बटाटा लागवड व्यवस्थापन याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं कल्याण शेळके यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. श्रोतो, कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीजसाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीज लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लुटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लुटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लुटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं, म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्या आहेत. जसं की भात आला, साखर आली, गुळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं, आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015 अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5000 mm इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वनविभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण

0: हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: श्रोत, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 प्रायोजित गणेश आरती आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर 7:45 भावगीत रचना आम्ही प्रसारित करूत. ठीक 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:55 आम्ही प्रसारित करूत प्रायोजित गणेश गीत रचना. श्रोतेहो सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करूत. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत. शुक्रवार सकाळी ठीक 10:00 हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम.

आज सकाळी ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी प्रासंगिक हा कार्यक्रम. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल मत्स्यविज्ञान संशोधक कृष्णा पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. 10 वाजून 30 मिनिटांनी प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 11 वाजता. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11 वाजून 45 मिनिटांनी. मिश्र संध्याचा कार्यक्रम दुपारी ठीक 12 वाजता. महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 1 वाजता. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू शकतो. सायंकाळी ठीक 5 वाजून 30 मिनिटांनी आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7 वाजून 15 मिनिटांनी अर्थविशेष हा कार्यक्रम, तसंच 7 वाजून 30 मिनिटांनी कृषी विषयक कार्यक्रम माझा वार माझा शिवार. हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8 वाजून 45 मिनिटांनी समाचार संध्या. ठीक 9 वाजता न्यूज @9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: शुक्रवार रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनिक आढावा आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर 10 वाजून 30 मिनिटांनी विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र तसंच 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोता, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोता, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: आकाशवाणी बीड केंद्र, नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. अंमली पदार्थांच्या विळख्यातून बीड जिल्ह्याला मुक्त करणार माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली कडक ऍक्शन. पीक कापणी प्रयोगाच्या ऑनलाईन नोंदी वेळेत होणार. जिल्हा प्रशासनानं कामाला दिली गती. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत निधी मिळणार. बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी यंत्रणा लावली कामाला. जिथे पाणी टंचाई तिथे पोहोचणारा टँकर. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज. जिल्हा परिषदेचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परिषदेत झळकणार. जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद. आणि रोजगार मेळावे तरुणांना उद्योजक बनवणार. 29 सप्टेंबरला मेळाव्याचं आयोजन. आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक समितीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय यंत्रणेला अंमली पदार्थांच्या विरोधात 100% कडक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. व्यसनमुक्तीसाठी संबंधित यंत्रणेने आता पूर्णपणे ऍक्शन मोडवर येणं गरजेचे असल्याचे स्पष्ट केलं आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच बोलताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कोटपा कायद्यांतर्गत जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कारवाया करून अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यावर भर देण्यात यावा असेही निर्देश माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी दिले आहेत. श्रोतो, बीड जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके पूर्णपणे करपली आहेत. याच धर्तीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकार आणि प्रशासन गतीनं काम करत आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचललेली आहेत. याच धर्तीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-2027 पीक कापणी प्रयोगाच्या सद्यस्थितीचा आणि तालुका निहाय कामाचा आढावा घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये पीक कापणी प्रयोगाची ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा गतीनं कामाला लागली आहे. त्यामुळेच पीक कापणी प्रयोगाच्या ऑनलाईन नोंदी वेळेत पूर्ण होणार आहेत. श्रोतो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 2.25 लाख घरकुलांची कामं हाती घेण्यात आली आहेत. एवढं मोठं ध्येय असतानाही घरकुल कामात बीड जिल्हा महाराष्ट्रात टॉपवर आहे. नव्या स्पर्श या प्रणालीमुळे घरकुलांना वेळेत निधी मिळण्याच्या मोठ्या

अडचणी येत आहेत, मात्र याच अडचणीवर मात केली जाणार आहे, कारण या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विला जाधव यांनी बारीक लक्ष दिले आहे. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत निधी देण्यासाठी गतीने काम करा अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रद्धा, यंदा पावसानं दडी मारल्याने बीड जिल्ह्यावर मोठे संकट आलं आहे. याच परिस्थितीमध्ये नागरिकांना साथ देण्यासाठी शासनाकडून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच बीड जिल्ह्यामध्ये जिथे पाणी टंचाई असेल त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पोहोचणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष टँकरने पाणी पुरवठाही सुरू करण्यात आलेला आहे. श्रोतो, बीड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगानेच शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सराव परीक्षा घेतली जात आहे. या सराव परीक्षेला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविल्याचे संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे. श्रोत्या, युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत 29 सप्टेंबर रोजी बीड सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन कौशल्य विकास मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यामध्येही रोजगार मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या मेळाव्याची गतीने तयारी सुरू आहे. हे रोजगार मेळावे बीड जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवणार आहेत. यातूनच जिल्ह्यातील तरुणांमध्ये नवी आर्थिक क्रांतीच येणार आहे. श्रोतो, या माहिती बरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य अभिजित नकाथे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोतावृन्द नमस्कार, बीड हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:07 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, यानंतर ऐकूयात ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्ण पदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावर दुष्काळाच्या संदर्भातली पहिली आपली जी अधिसूचना आहे ही शनिवारपूर्वी आम्ही काढणार आहोत, ज्याच्यामध्ये दुष्काळ कुठे आहे आणि त्याच्या काय उपाययोजना आहेत या संदर्भातली ही अधिसूचना असेल. एखादा भाग सुटला तर तो भाग त्यानंतर समाविष्ट करता येईल अशा प्रकारची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
0: दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार या उपसमितीला देण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपला पक्ष पार पडेल असं सांगितलं. ते म्हणाले,
2: पिण्याच्या पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, या सगळ्या जे काय त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये जे काही दुष्काळाला सामोरं जावं लागेल याची तजवीज जी आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न धरली असतील त्याचं देखील जबाबदारी शिवसेना घेईल. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
0: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून वर्ष 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश भागाची पाहणी करणार आहेत. निलंगा तालुक्यात तसंच औसा तालुक्यातल्या खरोसा इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची ते पाहणी करतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसानीची आणि पाणी उपलब्धतेची परिस्थिती जाणून घेणार आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. लातूर जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्हा तातडीनं दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकरी आणि ग्रामस्थांनी जलसंधारण कामांचे प्रस्ताव सादर करावेत असंही सांगण्यात आलं. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांना

यांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना काल प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवाडिया इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनंत नाग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ, तर श्रीकांत या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं रौप्य कमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडायाला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म, तर गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. स्टार्टअप इंडिया हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.
2: केंद्र सरकारनं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाची जानेवारी 2016 सुरुवात केली. देशात नाविन्यपूर्ण व्यवसायांना चालना देणं, रोजगार निर्मिती वाढवणं आणि उद्योजकतेसाठी पोषक वातावरण तयार करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी या उपक्रमाचं यश अधोरेखित केलं. ते म्हणाले,
3: आज भारत में एक स्टार्टअप रिवॉल्यूशन हो रहा है. 2 लाख के अधिक स्टार्टअप और 120 से अधिक यूनिकॉर्न्स के साथ भारत आज ग्लोबल सॉल्यूशंस का हब बन रहा है. हमारे स्टार्टअप एआई, एजुकेशन और हेल्थ केयर को ट्रांसफॉर्म कर रहे हैं. ग्रीन हाइड्रोजन और बैटरीज पर काम कर रहे हैं और डिफेंस और स्पेस में भी नए फ्रंटियर्स पार कर रहे हैं.
2: स्टार्टअप इंडिया हा देशातील उद्योजकता आणि नवोपक्रमाच्या परिसंस्थेतील महत्त्वाचा सरकारी उपक्रम म्हणून पुढे आला आहे.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेल्या 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16व्या षटकात केवळ 69 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात 79 धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही 11,000 धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला 63-31 असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं

थायलंड संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपान संघाचा 3-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. संपूर्ण मराठवाड्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून पुढचे 4 दिवस विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरता?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
5: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
6: होतं ग, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा,
5: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
6: पाणी उकळून शान ठेव.
5: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
6: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
5: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
6: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना वा?
5: हाके, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
3: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड. ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
7: काठीन घोंगड घेऊन द्या की र मला भी जत्रेला येऊन द्या की. काठीन घोंगड घेऊन
8: द्या रे शिरप्या, तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे?
9: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
8: रेडू आम खिशात
9: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ भी भेटायला लागलाय आजकाल.
8: असं म्हणतोस
9: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना, गाणी भी ऐकायची.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षेप करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
1: नाही, निश्चितच. म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्याबद्दल आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33 लाख एवढं, म्हणजे रोपटे प्लस तुमचे काही एव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं, 33 लाख सॅपलिंग्स त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे एव्हरी 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतोय, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेले आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेक डॅम्स पण केलेले आहेत, ज्या योग्य म्हणजे त्या चेक डॅम्सच्या माध्यमातून तिथे पण वॉटर सोय असून पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅशचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते, म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन आहेत, त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते, त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी, त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिवेट केलं आहे, 30 मेगावॅटचं काम सुरू आहे. 44 मेगावॅटचे टेंडर्स आता आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे, आणि 1400 मेगावॅटचं एक नवीन आम्ही आता प्लॅन तयार केला. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये

एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत, जेवढे हाय एम्बॅगमेंट्स आहेत, त्या हाय एम्बॅगमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू. आणि अलॉंग द एक्सप्रेस वे, म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे. म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्स वरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे. म्हणजे जेव्हा पावसाच्या दिवसामध्ये सोलार साठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसामध्ये कमी विजिबल असतो, तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन्स जे आहेत, म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील. त्यायोगे सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग

0: पर्टिक्युलर हॅवनी फिरत राहतील, त्यायोगी सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू आणि हे बीओटीमध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही बीओटीवरती हा फिजिबल होतो आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर, आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
0: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची. त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व होते, असे वळणं होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व होते, शार्प कर्व होते. उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% पर्यंत असे स्टीप उतार होते. जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा आयआरसी कोडप्रमाणे. 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शनमध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंक च्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही, आता हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शनमध्ये येतो, घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शनमध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज वेल एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ म्हणजे 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचा लाईफ संपलेला असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत, म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वायडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल. म्हणजे ऍज गुड ऍज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल आणि त्यामुळे परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ते इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे, हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2000

0: 2019 या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं. कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही रेडिएटरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायेस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्याने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरी आणि घोरवड हे गाव आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड एक्विजिशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंग रोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः 1-3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत. 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं,
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रूआउट 701 किलोमीटर.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील,
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोत ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
4: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: राजक होते. मित्रद्रोग कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी एंजिओप्लास्टी किडनी मुतखडा हाडांचे सर्व ऑपरेशन आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड.
1: श्रोत्यांनो आज आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत.
2: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने

0: एचयू आईडी हॉलमार्क सहित ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत तेव्हा त्वरा करा संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड बीड।
1: श्रोत ऐकूयात एक भावगीत रचना स्वर सुधीर फडके यांचा, रचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत यशवंत देव यांचं।

0: असे गीत गाण्यासाठी सूर लावू दे
1: श्रोत्यांचा. आपण सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडकर

0: गावकर यांची भावगीत रचना आपण ऐकलीत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोत्या प्रसारित होत गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
3: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी.
4: डॉक्टर, आपण बोलत होतो मागे की कॅन्सरच्या तपासण्या, त्या तपासण्या तुम्ही सांगितल्या गाठी वगैरे आहेत किंवा रक्त तपासणी आहे, तिथे तुम्हाला कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेजेस कळतात. आता मला तुम्हाला हे विचारायचं की ह्या सगळ्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आज मितीला भारतामध्ये तर खूप वाढलंय, पण या सोबतच नुसतंच पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. तर कॅन्सरचे प्रकार आपण बघणारच आहोत, पैकी स्त्रियांना होणारे कॅन्सर कुठले आहेत?
5: चांगला प्रश्न आहे. स्त्रियांच्या मध्ये सुद्धा सध्या स्तनांचा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे, कारण मुलं होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी खूप मुलं असायची, आता साधारणपणे 2 किंवा 3च मुलं असतात, त्यामुळे म्हणजे स्तनपानाचं प्रमाण कमी झालेलं आहे. बऱ्याचशा स्त्रिया ह्या काम करत असतात, म्हणजे नोकरी करत असतात, त्यामुळे स्तनपान सुद्धा कमी होतं आणि त्यांचा वेळ जो पाजण्याचा असतो, म्हणजे जो पिरियड असतो 6 महिने वर्ष, हे सुद्धा पूर्वीपेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे बाहेरचं फूड बाळांना दिलं जातं, स्तनपान कमी असल्यामुळे कॅन्सरचं स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं सुद्धा प्रमाण बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागातून दिसून येतं, पण शहरी भागामध्ये स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण 1 नंबरला आहे. त्यानंतर मग तो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. त्याच्यामध्ये कारणं अनेक असतात, म्हणजे अस्वच्छता असणे हा त्याचं एक कारणच आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा काही अनेक शहरा भागात सुद्धा अजूनही स्त्रिया तंबाखूची मिस्त्री लावत असतात किंवा तंबाखू खाण्याचंही त्यांचं प्रमाण असतं, काही तपकीर ओढत असतात. तर ह्यामुळे तोंड आणि घशाचं कॅन्सरचं प्रमाण सुद्धा स्त्रियांच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. जवळजवळ आपण सर्व कॅन्सर धरले तर 50% प्रमाण याचंच आहे.
4: म्हणजे समजा स्त्रियांच्या स्तनांच्या कॅन्सर बद्दल जेव्हा तुम्ही सांगत होतात की स्तनपान न केल्यामुळे, तर मग स्तनपान करणं तर गरजेचं आहेच आहे, पण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो हे कसं काय? म्हणजे
5: काय होतं, जी काही निस्सरण व्हायला पाहिजे स्तनामधून, म्हणजे जे काही स्तनपानामुळे निस्सारण जे होतं ते पुरेसं होत नाही आणि त्यामुळे काही घटक त्या ठिकाणी साचून राहिल्यामुळे मग स्तनाचं कॅन्सर प्रमाण त्या ठिकाणी गाठी निर्माण, हा गाठी त्यातून निर्माण होतात, सूज त्या ठिकाणी राहते आणि त्यामुळे मग स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण स्तनाच्या वाढत जात आहे. आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या मध्ये हा समज असतो की गाठ म्हणजे दुधाची गाठ असेल, राहून जाईल, दुखत तर नसतेच कधी ती सुरुवातीला, त्यामुळे दाखवलं जात नाही. वर्षवर्ष स्त्रिया अंगावरती गाठ तसेच सांभाळतात, ती हळूहळू वाढत असते आणि मग जेव्हा तपासतात बऱ्याच वेळेला ते जास्त अवस्थेमध्ये आपल्याला सापडते. तर ह्या स्त्रियांनी स्वतः अतिशय तत्पर असणं फार गरजेचं आहे. आपापल्या स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करणं, त्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतात, म्हणजे उजव्या हाताने सपाट हात करून डाव्या स्तनाची तपासणी, डाव्या हाताने तो सपाट धरून उजव्या स्तनाची तपासणी स्वतः जर केली अशी फिरवून, तर त्यांच्या हाताला निश्चितपणे गाठ असेल तर ती लागते आणि तिची शहानिशा करून घेणं हे अतिशय गरजेचं.
4: डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरी सुद्धा स्त्रिया ह्या अशा तपासण्या करू शकतात, त्यामुळे तुम्हाला लक्षणं कळतील. अतिशय महत्वाचा सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आपण दिलाय.
3: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल, अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार। खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच। टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम। गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
1: श्रोतो, आताच आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत। ऐकूयात प्रायोजित गणेश गीत रचना।
2: प्रायोजक आहेत जीवन ज्योत हॉस्पिटल। आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम। जीवन ज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड।

0: होते। जीवनज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवनज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड।
1: श्रोत्या आता आपण प्रायोजित गणेश गीत रचना ऐकलीत। प्रायोजित गणेश गीत रचना आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। ऐकूयात एक जाहिरात संदेश।
2: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20-24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8 वाजता श्रोत्यांना सहक्षित करत आहोत। समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर ठीक 8:30

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम। भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन। 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत। चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या। चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या। या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला। गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे। नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल। आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं। उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते। यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते। आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे। यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे। आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक

0: सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमाअंतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला ZT लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये ZT लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक, केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। श्रोत सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत। प्रसारित होत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात भूमानंद बोगम यांच्या संगीत निर्देशनात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली रमेश जंगम यांची गीतरचना।

छोटा आता मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात परशुराम तायवाडे यांनी गायलेली गीतरचना आपण ऐकलीत. लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर पिराजीराव सरनाईक, कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्री रत्नपन पुष्पा पागधरे जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रमू शिंदे यांची लोकगीत रचना आपण ऐकलीत. श्रो या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकदरा हा लोकसेनचा कार्यक्रम संपला.

लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित आहोत हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात लगान या चित्रपटातील गीतरचना. स्वर उदित नारायण, आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा.

0: श्रोते आपण एस पी बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर आणि सहगर यांच्या स्वरात लव या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. हिंदी चित्रपट विधानसभा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: अनोख्या पासून बचाव करा,
5: आरबीआय सांगते.
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.

आठवतं लव इन टोकियो या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गेली मजरू सुलतानपुरी आणि हसरत जयपूर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं शंकर जयकिशन यांचं. हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून श्रोत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मुनोरी ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लुटेरा या चित्रपटातील अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना, संगीत नियोजन अमित त्रिवेदी यांचं.

0: शुथोतजपन श्रेया घोषाल सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील स्वरंद किरकिरे यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची घोषणा ठीक 10:30.
1: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणी बीड केंद्र.

0: एफएम सेवेचं हे वीर केंद्र आहे. शीतोष सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. ऐकूयात प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूयात आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात मत्स्यविज्ञान संशोधक कृष्णा पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकृते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात प्रासंगिक हा कार्यक्रम.
1: श्रोत्या हो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत कृष्णा पाटील सर, मत्स्य विज्ञान क्षेत्रातील

संशोधक, त्यांनी महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातून बीएफएससी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून एमएफएससी पदवी प्राप्त केली असून सध्या ते मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी इथं मत्स्य संसाधन व्यवस्थापन विषयात पीएचडी संशोधन करत आहेत. त्यांचे संशोधन प्रामुख्याने मत्स्य संशोधन, संसाधन व्यवस्थापन, जलीय परिसंस्था, जैवविविधता, पाणथळ प्रदेश तसेच उपग्रह, दूर संवेदन आणि भौगोलिक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. त्यांनी इस्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर इथंही संशोधनाचा अनुभव घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले असून मत्स्य विज्ञानातील माहिती सोप्या मराठी भाषेत सर्वसामान्यांना

0: प्रामुख्याने मत्स्य संशोधन संसाधन व्यवस्थापन जलीय परिसंस्था जैवविविधता पाणथळ प्रदेश तसेच उपग्रह दूर संवेदन आणि भौगोलिक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. त्यांनी इस्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर इथंही संशोधनाचा अनुभव घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले असून मत्स्य विज्ञानातील माहिती सोप्या मराठी भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचंही कार्य ते करत आहेत. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्याला मत्स्य विज्ञानातील शिक्षण रोजगार उच्च शिक्षण संशोधन आणि उद्योजकतेच्या विविध संधींबद्दल ते संवाद साधणार आहेत. तर सर, आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम, आकाशवाणी बीडच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: सर, मत्स्य व्यवसाय म्हटल्यावर लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर बऱ्याचदा मासेमारी हा फक्त एवढाच विषय येतो, तर या क्षेत्राची नेमकी व्याप्ती किती मोठी आहे काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम, विनोदाचा भाग म्हणजे असा की जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही मत्स्य व्यवसाय या शैक्षणिक संबंधित व्यवसायामध्ये काम करतो, तेव्हा त्यांचा समज असतो की मग ते विचारतात आम्हाला की तुम्ही मत्स्य व्यवसायामध्ये नक्की काय शिकता, तुम्ही म्हणजे मासेमारी करायला शिकता का? आता ते विनोदात्मक भाग आपण त्याला बघू शकतो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे, कारण म्हणजे माहितीचा अभाव. मुळात लोकांना ह्या क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी माहिती नाहीये. म्हणजे आजचे जे हे मत्स्य विज्ञान क्षेत्र आहे ते केवळ फक्त मासे पकडणे किंवा माशांच्यापासून पदार्थ बनवणे एवढ्यापुरतं उरलेलं नाहीये. मत्स्य क्षेत्र हे आजचं भारतातली जी अर्थव्यवस्था आहे त्यातलं एक संधायक सेक्टर आहे. जसे आपण कृषीमधली हरित क्रांती बघितली, तशी सध्या आपल्या देशामध्ये नील क्रांती, ज्याला आपण ब्लू रिव्होल्यूशन आहे, ती आपल्या देशामध्ये सध्या चालू आहे. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. जर आपण अर्थव्यवस्थेत भाग बघितला तर हे क्षेत्र आपल्या देशातल्या जीडीपीला जवळपास 1% भागाचा मोलदान देतं. जर अॅग्रिकल्चर जीडीपीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 7.5% या क्षेत्राचं योगदान आहे. या क्षेत्रामध्ये आपण मासेमारी म्हणजे मासे पकडणे, माशावरती प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करणे, त्या माशांचं एक्सपोर्ट करणे. जर एक्सपोर्टच्या बाबतीत आपण विचार केला तर सध्या म्हणजे या वर्षामध्ये जवळपास भारताने 74,000 कोटींचे मत्स्य पदार्थची निर्यात केलेली आहे. तसेच त्याच्यामध्ये मत्स्य पैदास केंद्र आहेत, मत्स्य आरोग्य व्यवस्थापन, असे अनेक विविध पैलू जोडले गेलेले आहेत. आणि हा सध्या अब्जावधी डॉलरचा एक उद्योग तयार झालेला असून यामध्ये प्रशिक्षित व्यावसायिकांची प्रचंड मागणी आहे.
0: हा म्हणजे खूप मोठी व्याप्ती आहे या मत्स्य व्यवसायाची आणि याच्यामध्ये खूप मोठं करिअर करण्याची पण संधी आहे. तर जशी तुमची डिग्री आहे BFSC, तर हे म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम, BFSC म्हणजे अगोदर सगळ्यांना एकदम नवीन वाटतं की BFSC म्हणजे काय, कारण आपण आजपर्यंत ऐकलेलं असतं की BSC ऐकलंय आपण, BA ऐकलंय, BCA वगैरे, अशा बऱ्याच आपल्या ज्या पारंपरिक डिग्री आहेत त्या पण ऐकलेल्या आहेत. तसेच BFSC म्हणजे ही एक कृषी समतुल्य डिग्री आहे. जसं आपण बघतो की BSC अॅग्रिकल्चर ही जशी 4 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, तर त्याच्यामध्ये आपण अॅग्रिकल्चर रिलेटेड सर्व शिक्षण घेतो. त्या संदर्भात BFSC म्हणजे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स हा पण एक 4 वर्षाचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे, ज्याला आपण प्रोफेशनल डिग्री म्हणतो. ही हा जो अभ्यासक्रम आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICR ही या संस्थेद्वारा ही मान्यताप्राप्त पदवी आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये आपण जे MCAR म्हणतो, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, त्याद्वारे ही मान्यताप्राप्त ही डिग्री आहे. आणि यामध्ये आपण जे विद्यार्थी आहे ते मत्स्यशास्त्रासंबंधित व्यावसायिक शिक्षण आहे, त्यामध्ये फील्ड वर्क असतील, विविध प्रकारचे प्रॅक्टिकल्स असतील किंवा इंडस्ट्री एक्सपोजर आहे, यातून त्यांना ते शिक्षण दिलं जातं. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की BSC फिशरीज ही 3 वर्षाची पारंपरिक डिग्री आहे. BSC फिशरीज आणि BFSC ह्या 2 वेगळ्या डिग्री आहेत, त्याच्या श्रोत्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे. ही जी BSC फिशरीज आहे ही BFSCच्या समतुल्य डिग्री नाही आहे.
0: आणि स्पेशलायझेशन आहे याच्यामध्ये?
1: हो, ही एक स्पेशलाइज डिग्री आहे.
0: हो, कारण आपण BSC मध्ये एखादा विषय घेऊन करणं आणि एखाद्या विषयातच डिग्री करणं यातला फरक इथे आपल्याला जाणवतो. तर या BFSC साठी पात्रता काय आहे?
1: BFSC साठी सध्या महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने 12वी विज्ञान शाखेचा तो विद्यार्थी असला पाहिजे, फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी PCB ग्रुप घेऊन तो उत्तीर्ण असला पाहिजे. आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाची जी आपण MSc CET असते, ज्याद्वारे आपल्याला इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी किंवा अॅग्रिकल्चर या क्षेत्रांना प्रवेश मिळतो, त्याच परीक्षेद्वारे BFSC या क्षेत्राला सुद्धा प्रवेश मिळाला जातो. कारण ही पण एक त्यांच्याप्रमाणे एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. आणि जर आपण राष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला वाटलं की आपल्याला बाहेरच्या

0: राज्यामध्ये जाऊन बीएससी करायचंय, तर सध्या युजीसाठी म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी आयसीआर सीयूईटी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्वारे आपण बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा बीएफएससी ला प्रवेश घेऊ शकतो.
1: बरं, कुठे कुठे महाराष्ट्रातल्या विद्यापीठात आपल्याला ही डिग्री घेता येईल?
0: विशेषतः म्हणजे ही जी डिग्री आहे बीएफएससी ही केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 शासकीय महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शासकीय सोडून बाकी खासगी कुठल्याही महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध नाहीये. महाराष्ट्रातले जे 2 विद्यापीठ आहेत त्यातलं एक आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, यांच्या अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे ही डिग्री आपल्याला उपलब्ध आहे. तसेच ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आहे, त्यांच्या अंतर्गत उदगीर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातलं नव्यानं सुरू झालेलं मोर्शी या इथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत.
1: अच्छा, म्हणजे महाराष्ट्रात या ठिकाणी आपल्याला ही डिग्री करता येते.
0: हा नक्कीच.
1: बरं सर, बीएफएससी मध्ये नेमकं काय शिकवलं जातं? कारण काही पालकांना अजूनही हे कोर्स म्हणजे फक्त माशांचा अभ्यास एवढाच वाटतो किंवा यात संधी किती आहेत, तर असे प्रश्न बरेच असतात, तर तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच, हाच मुळात त्याच्या टॉकद्वारे आपल्याला हाच गैरसमज दूर करायचा प्रयत्न करायचा आहे की बीएफएससी मध्ये फक्त माशांचा अभ्यास नाही, माशांच्या पलीकडे पण बरेच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम यामध्ये आहेत. बीएफएससी मध्ये जेव्हा विद्यार्थी सुरुवातीला प्रवेश घेतो त्याला सुरुवातीला फिशरीज सायन्सचे बेसिक्स असतात, त्याच्याबद्दल बरीचशी पायाभूत माहिती दिली जाते. पायाभूत माहिती दिल्यानंतर हळूहळू त्याला अप्लाइड फिशरीजकडे नेलं जातं आणि हा अभ्यासक्रम सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नव्याने तयार केलेला आहे. शिक्षण पद्धतीला अनुसरून मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग असेल, स्किल डेव्हलपमेंट, त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना विविध स्किल्स शिकता आल्या पाहिजेत, त्यासाठी भर दिला जातो. तसेच विशेषतः जे थेरी सोडून प्रॅक्टिकल वरती पण या अभ्यासक्रमामध्ये विशेष भर दिला झालेला आहे. विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये प्रयोगशाळामध्ये जाऊन विविध प्रयोग करून बघता येतात, त्यामध्ये फील्ड वर्क असेल किंवा इंडस्ट्री एक्सपोजर आहे, म्हणजे सध्या फिजरीज इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चालू आहे, कशा प्रकारचे तिकडे प्रक्रिया उद्योग चालू आहेत, ह्याचा पण त्यांना एक्सपोजर मिळतो. आणि विद्यार्थी जेव्हा शेवटच्या वर्षात येतो चौथ्या वर्षामध्ये त्यांना प्रत्यक्ष त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन हँड्स ऑन ट्रेनिंग आणि इंटर्नशिप करता येते, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव येतो. म्हणून जेव्हा विद्यार्थी हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करतो तो विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी अधिक सक्षम आणि इंडस्ट्री रेडी म्हणून बाहेर पडतो.
1: अगदीच तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये व्यवसायासाठी खूप दारं अशी खुली होतात किंवा इंडस्ट्रीमध्ये यांना खूप मागणी आहे, पण आपल्याकडची एक मानसिकता अशी असते पालकांची म्हणा किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची की मी हे शिकल्यानंतर मला सरकारी नोकरीची संधी भेटेल का किंवा सरकारी नोकरी या शिक्षणातून आपल्याला उपलब्ध होऊ शकते का?
0: हा नक्कीच, म्हणजे सरकारी नोकरी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषयच आहे. जर आपण जर फिशरीज सेक्टरचा जर विचार केला तर नुकतीच राज्य शासनाने काही पद काढलेली आहे, त्यामध्ये एक सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी हे वर्ग 3 पद आहे. त्या पदासाठी केवळ बीएफएससी म्हणजे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्सचे विद्यार्थीच पात्र असतात, वर्ग 3 पद झालं. यासोबतच आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो मत्स्य व्यवसाय विभाग आहे त्या विभागामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे थेट वर्ग 1 पद आहे. त्यासोबतच मत्स्य व्यवसाय अधिकारी त्यामध्ये फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर एफडीओ हे वर्ग 2 पद आहे. आणि याही पदांसाठी केवळ तुम्हाला बीएफएससी विद्यार्थीच पात्र असतात. आणि त्यासोबतच जर आपण केंद्र शासनाचा जर विचार केला तर त्या केंद्र शासनाच्या याच्यामध्ये केंद्र शासनाचे विविध विभाग आहेत, जसे की फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया आहे, एमपेड आहे जी मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी आहे, कोची ती संस्था आहे, त्यासोबत कोस्टल एक्वाकल्चर अथॉरिटी, अशा विविध केंद्र शासनाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये बीएफएससी विद्यार्थ्यांना तांत्रिक अधिकारी ज्याला आपण टेक्निशियन म्हणतो त्याद्वारे त्यांना तिकडे संधी आहेत.
1: तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर संधी आहेत सरकारी नोकरीच्या संदर्भात जेव्हा आपण या बीएफएससी डिग्रीचा विचार करू त्या अनुषंगाने. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी नोकरीऐवजी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं असेल तर तिथल्या काय काय संधी आहेत काय सांगता येईल?
0: जर आपण सरकारी नोकरीऐवजी जर प्रायव्हेट नोकरीमध्ये जर विचार करत असाल तर जसं सरकारी नोकरीमध्ये जर संधी आहे तशाच त्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे खासगी संस्थांमध्ये किंवा खासगी क्षेत्रामध्ये भरपूर संधी मिळतात. जसं आपण बघितलं की फिशरीजमध्ये सी फूड एक्सपोर्ट कंपनी असतात जे की आपले समुद्रातले मासे वगैरे आहेत ते त्यांच्यावरती प्रक्रिया करून ते पुढे निर्यात केली जाते त्यांची. त्याच्यासाठी त्यांना विविध प्रकारचे टेक्निशियन्स लागतात, क्वालिटी कंट्रोल एक्सपर्ट्स लागतात. त्यासोबतच जे आपण मासे आपण जिकडे पाळले जातात त्याच्यामध्ये म्हणजे अॅक्वाकल्चर फार्म्स ज्याला आपण म्हणतो तिथेही मोठ्या प्रमाणात या तांत्रिक लोकांची गरज असते. आता मासे पाळतो तर ते माशांना खायला घालण्यासाठी जे खाद्य लागते त्याला फिश फीड किंवा आपण जे मत्स्य खाद्य म्हणतो त्याच्याही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्यामध्ये पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा मार्केटिंग त्यांची जी काही मार्केटिंगची जी टीम असेल त्याच्यामध्ये पण त्यांना हे जे तांत्रिक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची गरज.

0: असते. त्यासोबतच हे जे विद्यार्थी आहेत ते केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातही विविध प्रकारच्या या समांतर जशा संधी उपलब्ध असतात.
1: नक्कीच खूप साऱ्या संधी इथन आपल्याला निर्माण होताना दिसत आहेत आपल्याला. तर सर, आपला नेहमी असा एक मनाची अवस्था किंवा शिक्षण घेताना असतं की आपला प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन ठरलेले असतात. तर कधी जर प्लॅन ए आपला वर्कआउट नाही झाला तर आपण प्लॅन बी कडे वळतो. तसं बीएफएससी विद्यार्थी आहेत तर त्यांना वेगळं क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांना जाता येऊ शकतं का, काय सांगाल याबद्दल?
0: हो नक्कीच, जे बीएफएससीचे विद्यार्थी आहेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे जे नियमित ज्या बँकिंगच्या प्रक्रिया असतात भरतीच्या त्याद्वारे ते त्यामध्ये सामील होऊ शकतात. पण त्याच्यापेक्षाही बीएफएससी विद्यार्थ्यांसाठी आणखी एक जमेची बाब म्हणजे बँकिंग मध्ये पण अशा काही पोस्ट आहेत, जसे काही पद आहेत त्याच्यामध्ये केवळ फक्त बीएफएससी असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर त्याच्यात आपण जर बघितलं तर काही आयबीपीएसची आपली बँकिंगची जी एजन्सी आहे जी या सर्व प्रक्रिया राबवते पदभरतींची, त्याच्यामध्ये पद असतं एएफओ ज्याच्याकडे आपण अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतो. या पदासाठी जसे बीएससी अॅग्रिकल्चरचे विद्यार्थी पात्र असतात तसे बीएफएससीचे पण विद्यार्थी पात्र असतात. तसंच आपल्याला माहिती आहे की नाबार्ड नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी फायनान्सिंगची सगळ्यात मोठी एजन्सी म्हणून ओळखली जाते त्या नाबार्ड बँकेमध्ये पण वर्ग एक आणि वर्ग दोनची जी पद आहेत त्याच्यामध्ये पण मत्स्य व्यवसायात अभ्यासक्रम शिकलेल्या विद्यार्थ्यांना बीएफएससी किंवा मग पदव्युत्तर अभ्यास केलेल्या एमएफएससी विद्यार्थ्यांसाठी काही पदं राखीव असतात, जेणेकरून मत्स्य व्यवसाय संबंधी जे काही फायनान्सिंगचे जे निर्णय असतील ते तिकडे ते व्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासलेले विद्यार्थी ते निर्णय घेऊ शकतात.
1: बरोबर, म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा बीएफएससी विद्यार्थ्यांना तिथे चांगल्या संधी आहेत. बरं, ज्यांना संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये रस आहे तर त्यांच्यासाठी पुढचे मार्ग काय आहेत?
0: आता जे विद्यार्थी बीएफएससी करून ज्यांना आता संशोधन करायचंय किंवा पुढे या क्षेत्रामध्ये आणखी काम करायचंय असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाच्या काही संधी उपलब्ध आहेत. ज्यांना आपण ज्यांना संशोधनाची आवड आहे जे आयसीआर इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च हे दरवर्षी एमएफएससी आणि पीएचडी साठी परीक्षा घेते आणि या परीक्षेमधून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते युजीचे विद्यार्थी असतील तर ते मग पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एमएफएससी जे की मास्टर्सचा अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी ते पात्र असतात आणि मास्टर्सचे विद्यार्थी पीएचडी साठी पात्र ठरतात आणि याद्वारे ते विविध स्पेशलायझेशन मध्ये आपले करिअर पुढे चालू करू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा हे विद्यार्थी या परीक्षा पात्र होऊन बाहेरच्या कॉलेज राज्यातील कॉलेजेस वगैरे जातात त्यातल्या काही ठराविक विद्यार्थ्यांना केंद्र सरकार शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप पण देते. उच्च शिक्षणाचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये भारत सरकारचं एक केंद्र संस्थान आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, म्हणजे ही या क्षेत्रातली देशातली सर्वोच्च संस्था आहे शैक्षणिक संस्था म्हणता येईल त्याला. म्हणजे ज्या विद्यार्थ्या तसेच जर आपण हे पीएचडी वगैरे केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जर संशोधनानंतर पुढे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचंय त्यासाठी हे विद्यार्थी जे आपले कृषी किंवा मत्स्य विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक ज्यांना आपण असिस्टंट प्रोफेसर ते पात्र असतात. तसेच आयसीआर मध्ये अॅग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट नावाचे पद असतं जे कृषी शास्त्रज्ञ म्हणून असतात त्यामध्ये पण हे विद्यार्थी तिकडे पात्र आहेत.
1: तर रिसर्च मधून सुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सर, बीएफएससी ग्रॅज्युएट जेव्हा आपण होतो तर स्वयंरोजगार किंवा आपल्याला व्यवसाय करण्याची काही वेगळी संधी उपलब्ध आहे का इथे?
0: नक्कीच, बीएफएससीचे जे ग्रॅज्युएट आहेत जर आपण सगळ्या क्षेत्रांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी ज्यांना हे स्वयंरोजगार करायचे किंवा व्यवसाय आहे त्याच्यासाठी हे क्षेत्र सर्वाधिक उत्तम क्षेत्र असं अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे. ज्यांना नोकरी करायचं नाही किंवा बीएफएससी नंतर तुम्हाला नोकरी मागणारे नाही त्याच्याऐवजी नोकरी देणार आहे त्याला आपण म्हणतो की नॉट अ जॉब सीकर बट अ जॉब प्रोव्हायडर किंवा जॉब गिव्हर असं टाईप त्याचं ज्यांना करायचंय ते चांगले मत्स्य उद्योजक होऊ शकतात ज्यामध्ये आपण विविध मत्स्य प्रक्रिया उद्योग असतील किंवा मग ऍक्वाकल्चर फार्म्स असतील मत्स्य पैदास केंद्र असतील त्या ठिकाणी ते आपला स्वयंरोजगार तयार करू शकतात. विशेष म्हणजे सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देतं पीएमएसएसवाय असेल किंवा आताची जी नव्याने पीएमएमकेएसएसवाय म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना अशा योजनेद्वारे विविध प्रकारचे आर्थिक सहाय्याची या क्षेत्राला तरतूद आहे. आपण काही बोलतो की काही घटकांमध्ये जे सामान्य वर्गातील असतील त्यांना 40% तर एससीएसटी आणि महिलांसाठी 60% केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन सुद्धा आर्थिक सहाय्य देतं.
1: अगदीच आहे, म्हणजे सरकारी योजनांची सोबत सुद्धा आपल्याला आहे हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर स्वयंरोजगारासाठी म्हणून. तर सर, आपल्याकडे मुलं मुली विद्यार्थी जेव्हा शिक्षणाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा असा विचार केला जातो मुलींसाठी हे योग्य आहे का, तर या बीएफएससी अभ्यासक्रमाच्या बाबतीत मुली विद्यार्थ्यांनी फिशरीज

0: हा विषय त्यांच्यासाठी कितपत योग्य आहे असं वाटतं?
1: मुलता म्हणजे हा एक पालकांचा गैरसमज असू शकतो की हे क्षेत्र मुलींसाठी योग्य नाही, पण जर साधारणतः आम्ही जास्त बघतो या क्षेत्रामध्ये जे काही चांगल्या प्रकारे काम करणारे लोक आहेत किंवा मत्स्य महाविद्यालयामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण हे खूप लक्षणीय प्रमाण आहे. जे खाजगी क्षेत्र असतील ज्यामध्ये सीफूड क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरीज असतील किंवा मग पॅथॉलॉजी रिलेटेड रिसर्च लॅब असतील किंवा मत्स्य बीज उत्पादन आणि जे काही प्रशासकीय पद आहेत, खास करून जे प्रशासकीय पद आहेत त्या पदावरती महिलांचं जे सहभाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतायत, त्यामुळे हे क्षेत्र मुलींसाठी 100% सुरक्षित आणि प्रगतीशील आहे.
0: नक्कीच. तेव्हा मुलींनी खास करून इकडे वळायला काहीच हरकत नाही.
1: हो
0: सर, आता थोडस मराठवाड्याच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मराठवाड्यातले लोक पाण्याचं दुर्भिक्ष किंवा पावसाची कमतरता ही आपल्याला नेहमीच भासलेली आहे. इथे पाणी प्रश्न कायमच ऐरणीवरचा राहिलेला आहे. मग अशा या भागामध्ये आपण हा कोर्स केल्याच्या नंतर इथे त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम. मूळतः जर आपण बघितलं मराठवाडा आणि संघर्ष हे आपलं जे समीकरण आहे ते खूप जुनं समीकरण आहे. मराठवाडा हा कायम अस्मानी संकटांना आव्हान देत आलेला आहे आणि तरीही मराठवाड्याचे जे शेतकरी आहेत, तरुण उद्योजक आहेत, येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करतायत आणि नवनवीन संधी आणि पर्याय शोधून ते त्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. आपण जर अगदी बीडचं जर उदाहरण घेतलं तर आपण पाठीमागे ऐकलं असेल की बीडच्या शेतकऱ्यांनी आव्याकडोची शेती करून तो चांगल्या प्रकारचा प्रकल्प जर राबवला. इव्हन आपण ऐकलं असेल की बीडमध्ये सर्वात मोठी विहीर जी महाराष्ट्राच्या कौतुकाचा विषय झाली होती.
0: हो,
1: तर अशा प्रकारे म्हणजे मराठवाड्यातले उद्योजकही या क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत उद्योग क्षेत्रामध्ये. तर आपण मत्स्य व्यवसायाचा जर विचार केला तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मराठवाड्यातले आणि मूळचे नांदेडचे डॉक्टर मनोज शर्मा यांनी गुजरातमध्ये जाऊन तिकडे श्रीम म्हणजे ज्याला आपण झिंगा म्हणतो झिंगा व्यवसायामध्ये त्या क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट केला. त्यांना आज भारतभरामध्ये सगळेजण श्रीम कल्चरमधलं अग्रेसर मानतात. त्यांना थोडक्यामध्ये श्रीम किंग म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या इकडे विदेशातूनही लोक ते कशाप्रकारे झिंगा व्यवस्थापन करतात त्याचा अभ्यास करण्यासाठी विदेशातूनही लोक येतात. म्हणजे याच्यावर आपण समजू शकतो की त्या मूलतः म्हणजे मत्स्य व्यवसायासाठी मराठवाड्याच्या लोकांसाठी ते एक आदर्श ठरू शकतात. तर आपण मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं आपल्या इकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे पण त्याच्यासाठी मग आपण मत्स्य शेततळे जे आपल्या मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक शेतामध्ये शेततळ्यासारखं तयार झालेलं आहे तर या शेततळ्याचा आपण चांगल्या प्रकारे जर वापर केला तर शेततळ्यामध्ये पण शेततळ्यातली मत्स्यशेती करता येते. मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना तो एक अतिरिक्त उत्पन्नाचं साधन तयार होऊ शकतं. आता आपण बघितलं की म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेतजमीन ही कमी आहे. शेतजमीन जर कमी असेल तर त्या शेतजमिनीमध्ये तुम्ही शोभिवंत मत्स्यपालनाच्या काही संधी आहेत ज्याच्यामध्ये आपण जे ऑर्नामेंटल किंवा जे रंगीबिरंगी मासे आपण बघतो की हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, मोठे जे स्टेशन वगैरे असतात तिकडे ते काचेच्या ज्यामध्ये आपल्याला जे मासे दिसतात ते पण क्षेत्र खूप मोठं क्षेत्र आहे. त्यामध्ये म्हणजे त्यामुळे म्हणजे त्याला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो. तसंच जर आपल्याला काही शेतकऱ्यांना वाटलं असेल की नाही आपण मोठ्या प्रमाणात जर मत्स्यशेती करायची आहे तर आधुनिक प्रकारची जी मत्स्यशेती आहे ज्यामध्ये बायक्रो कल्चर आहे किंवा पाण्याविना जशी शेती केली जाते तशीच हायड्रोपोनिक्स किंवा आयकोपोनिक्स प्रकारची शेती ही आपले मराठवाड्याचे शेतकरी करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी जागेचा कमीत कमी पाण्याचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न ते मिळू शकतात. जर बरेच वेळेस असं होऊ शकतं की जागा कमी आहे किंवा संसाधनं कमी आहे मग कमी जागेमध्ये आपले मत्स्य शेतकरी मत्स्य बीज पैदास केंद्र ज्याच्यामध्ये म्हणजे हा जो व्यवसाय जो त्याच्यावरती टिकलेला आहे जे की मत्स्य बीज मत्स्य बीजातूनच हे सगळे व्यवसाय पुढे नेला जातो मत्स्य बीज केंद्रही ते तयार करू शकतात. जर म्हणजे काय आता आपल्याकडे बऱ्याचशा महिला बचत गट वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मत्स्य व्यवसाय संबंधित खूप संधी आहे. जर आपण बघितलं की मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती ज्याच्यामध्ये आपण मत्स्यवडा असेल, मत्स्य पापड, मत्स्य चकली असे विविध प्रकारचे जे पदार्थ आहेत ज्यांना की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे त्या महिला बचत गटांसाठी हे उत्पन्नाचं साधन तयार होऊ शकतं. आणि जो मत्स्य व्यवसायामध्ये जे ज्याच्यावरती सर्वाधिक खर्च होतो म्हणजे मत्स्य खाद्य ज्याच्यावरती मत्स्य व्यवसायातला 60% जवळपास 60% खर्च हा मत्स्य खाद्यावरती होतो. मलाही आपल्याकडे मग पाण्याची कमतरता आहे म्हणजे आपल्याकडे जागा वगैरे आहे तर आपण मत्स्य खाद्य निर्मितीचा प्रकल्प तयार करू शकतो आणि त्याच्याद्वारे आपण हे जे खाद्य तयार केलेलं खाद्य आहे ते आपल्या जवळपासच्या भागामध्ये आपण ते वितरित करू शकतो.
0: अगदीच आहे, अगदीच आहे. म्हणजे हा व्यवसाय एकात एक निर्भर असाही आहे आणि कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा हा व्यवसाय आपल्याला फुलवता येऊ शकतो असं आहे.

0: आपल्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे हल्ली शेतीतळं बनवणं हे खूप अगदी करणंच करणं आहे असं झालेलं आहे. त्यामुळे तिथं पाण्याची आपल्याला जी कमतरता आहे त्याचा पण आपल्याला उपयोग होतो आणि त्याच पाण्याच्या माध्यमातून आपल्याला ही मत्स्यशेती पण करता येते किंवा मत्स्यपालन सुद्धा करता येऊ शकतं.
1: नक्कीच नक्कीच मॅडम.
0: सर आता खर्चाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्या बाबतीत काय सांगाल, कारण तो एक मोठा प्रश्न असतो. आपल्याला इच्छा खूप असते पण आर्थिक बाजू पण पाहायला लागते, तर या बाबतीत काय सांगाल?
1: जर आपण खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं आहे की मत्स्य व्यवसायाचं जे यश आहे ते तुम्ही तो मत्स्य व्यवसाय कशा प्रकारे करता आणि तो किती शास्त्रोक्त पद्धतीने करता याच्यावरती अवलंबून असतं. मूळतःमध्ये जर तुम्ही जर चांगल्या तुमच्याकडे जर उदाहरण बघितलं तर तुमच्याकडे छोटस शेततळ आहे, तर त्या शेततळ्यामध्ये त्या शेततळ्याची पाण्याची गुणवत्ता कशी आहे, त्या शेततळ्यामधची खोली किती आहे आणि तुमच्या जवळपासच्या मार्केटमध्ये कुठल्या माशांना जास्त प्रमाणात मागणी आहे, त्याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि योग्य प्रकारे ती त्या प्रकारचं मत्स्य बीज आणलं आणि ते मत्स्य बीज आणून तुम्ही जर त्या शेततळ्यामध्ये टाकलं आणि त्याची जर 6 महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे निगा राखली, चांगल्या प्रकारे तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि त्याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन आहे, त्यातून पाण्याची गुणवत्ता राखून चांगल्या प्रकारचं उत्पादन जर घेतलं तर तुम्हाला साधारणपणे प्रत्येक शेततळ्याच्या पाठीमागे तुम्हाला 5 ते 6 टनाचं उत्पादन आरामात मिळू शकतं. त्याचे जे नफा आहे हा पूर्णपणे त्या माशाची प्रजाती कोणती आहे, त्या माशाला मागणी किती आहे आणि त्या माशाचा आकार कितो म्हणजे मासा किती किलोपर्यंत वाढलेला आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं.
0: म्हणजे आपण या मत्स्य व्यवसायाकडे वळताना थोडं अभ्यास करून उतरलं तर निश्चितच यात भरपूर फायदा आहे आणि उद्योगासाठी संधी पण आहेत, असंच म्हणायचं आहे तुम्हाला?
1: हा नक्कीच मॅडम. जर आपण म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने जर मत्स्य शेती केली तर याच्यामध्ये 100% नफा आहे आणि याच्याची पण खात्री आहे. जर मराठवाड्याचे जे काही शेतकरी असतील त्यांना मत्स्य व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर ते मत्स्य व्यवसाय विभाग आहे, शासनाचा जो मत्स्य व्यवसाय विभाग आहे त्यांना भेट देऊ शकतात. तिकडे मत्स्य व्यवसाय अधिकारी असतात, ते त्यांना मार्गदर्शन करतील. किंवा आपल्या जवळचं एखादं मत्स्य विज्ञान महाविद्यालय, जसे की आता मराठवाड्यामध्ये आपलं उदगीरला महाविद्यालय आहे, मराठवाड्याच्या जवळच आपलं मोर्शी अमरावती ते महाविद्यालय आहे, नागपूरला आहे, रत्नागिरीला आहे, या ठिकाणची जी तज्ज्ञ मंडळी आहे ते पण त्यांना तेव्हाही मार्गदर्शन करतील किंवा मदत करतील. तसेच बऱ्याच आपल्या बरेच असे मत्स्य शेतकरी, प्रगतशील मत्स्य शेतकरी आपल्या मराठवाड्यामध्ये पण आहेत, तर आपण त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याच अनुभवाचा जर वापर केला त्याद्वारे ते ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात.
0: सर जसं आपल्याकडे शेतीमध्ये गटशेती केली जाते तसं या व्यवसायामध्ये गटाने करण्यासारखं पण काही काम असतं का, किंवा गटाने काही करता येतं का आपल्याला?
1: नक्कीच मॅडम. जर आपण गटशेती जसं असं संकल्पना आहे तशीच आपण मत्स्य गटशेती जर संकल्पना जर राबवायची असा विचार केला तर त्याच्यासाठी मोठी जागा पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी काही धरणं वगैरे आहेत त्याच्यामध्ये केज कल्चर नावाचा एक प्रकार असतो, ज्यामध्ये आपण पिंजऱ्यामधलं मत्स्य उत्पादन असतं, आपण म्हणजे त्याला शासनाचं अनुदान पण आहे. मूळतः म्हणजे ते जे मत्स्य व्यावसायिक संघटना सोसायटी असतात, फिशरीज कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी आहे ज्याला आपण म्हणतो, त्या सहकारी सोसायट्या एकत्र येऊन एक 5-10 मत्स्य व्यावसायिकांचा गट एकत्र येऊन ती व्यावसायिक सोसायटी स्थापन करू शकतात आणि अशा प्रकारे जे जलाशयातलं जे मत्स्य संवर्धन आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतात तिथे.
0: वा वा सर, खूप छान माहिती दिलेली आहे. जाता जाता तुम्ही पालकांना म्हणा किंवा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा जे यात करिअर करू इच्छितात तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: खास करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा संदेश आहे की तुम्ही करिअर म्हणजे फक्त की डॉक्टर, इंजिनियर किंवा एखादी सरकारी अधिकारी होणं याच्या पुढे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे जिकडे तुम्ही चांगले कौशल्य घेऊ शकता आणि तुमच्या मिळालेल्या कौशल्याला एक संधीची जोड देऊ शकता तसं तुम्ही ते करिअर केलं पाहिजे. फिशरीज सायन्समध्ये तुम्हाला नोकरी आहे, संशोधन आहे, उच्च शिक्षण आहे, उद्योग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्याच्या असंख्य अशा संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे जर आपण आणि विशेषतः म्हणजे हे सनरायझिंग सेक्टर आहे त्यामुळे पारंपरिक करिअरच्या शर्यतीपुरतं आपण स्वतःला मर्यादित ठेवायचं नाहीये आणि ही जी न्यू क्रांती जी चालू आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे, नक्कीच याचा विचार केला पाहिजे. तुम्ही फक्त जॉब सिकर न बनता स्किल सिकर बना, त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्वर बना आणि जर तुम्ही शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच जॉब क्रिएटर बना. कारण जर आपण या मत्स्य व्यवसायाचा जर विचार केला फक्त पाण्यामध्ये मासेच नाही आहेत तर तुमच्यासाठीच्या ज्या उज्ज्वल भविष्याच्या असंख्य संधी त्या पाण्यामध्ये दडलेल्या आहेत.
0: तर सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आजच्या या कार्यक्रमातून. ही माहिती नक्कीच विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, पुन्हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अशी सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितलीत. आमच्या प्रासंगिक कार्यक्रमात तुम्ही येऊन आम्हाला मुलाखत दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल

0: आपले आकाशवाणी तर्फे मनापासून आभार, धन्यवाद सर.
1: आकाशवाणी बीचे विशेष आभार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
2: श्रोत्यांनो, आता आपण प्रासंगिक या कार्यक्रमात मत्स्यविज्ञान संशोधक कृष्णा पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची घोषणा ठीक 11 वाजता.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजे जीवन, पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या, जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही, तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो कार्यक्रमात श्रोते ऐकूयात 1960 साली प्रदर्शित झालेल्या दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील गीत रचना. हे गीत खूप गाजलं श्रोतेहो. मीना कुमारी यांच्या अविस्मरणीय अभिनयामुळे त्या काळातील मीना कुमारी यांचे दिल एक मंदिर, आझाद, मैं चूप रहूंगी, कोहिनूर हे चित्रपट खूप गाजले होते. त्यापैकीच दिल अपना और प्रीत पराई हा चित्रपट होता. ऐकूयात दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील गीत रचना.

हसणं रडणं जगणं असं आयुष्य ज्या व्यक्तींसोबत बांधलं आहे अशा व्यक्तींसाठी आणि सोबत हे गाणं गावं वाटतं. जुर्म या चित्रपटातील अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आणि विनोद खन्ना यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. हे गीत आहे जुर्म या चित्रपटातील. गीतकार इंदिवर यांची ही रचना आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये किती सुंदर भावना मांडल्यात आणि त्या मांडताही येतात हे त्यांच्या लिखाणातून कळतं. जोडीला हमनवाज या गोड उर्दू शब्दाची छान संगत त्यांनी या गाण्याच्या ओळींना दिलेली आहे. या गाण्याला तितकीच सरस चाल देऊन संगीतकार राजेश रोशन यांनीही उत्तम कामगिरी केली आहे. श्रोता ऐकूयात जुर्म या चित्रपटातील साधना सरगम, कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

सगळं 1964 त्या वर्षी भालजी पेंढारकरांचा मराठा ते तुका मेळवावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप सुंदर होती. त्यातलं अखेरचा हा तुला दंडवत हे गाणं खूप लोकप्रिय झालं. अभिनेत्री जीवनकला यांच्यावर चित्री झालेलं हे गाणं प्रत्येक स्त्रीच्या मनातलं गीत आहे. लता दिदींनी आनंदघन होऊन जे काही संगीत दिलं आहे ते उत्कृष्ट म्हणावं लागेल. या संगीतामध्ये भारतीय वाद्यांचा वापर आणि गोड चाल यांची सुरेख सांगड घालण्यामध्ये आली आहे. गीतकार योगेश यांनी प्रत्येक स्त्रीच्या मनाची स्पंदनं या गाण्यामध्ये टिपलेली आहेत. दिदींनी ते तितक्याच उत्कटतेनं गायलं आहे. श्रोता ऐकूयात मराठा तुका मेळवावा या चित्रपटातील गीतरचना.

मुख्यत्व रजनीगंधा या चित्रपटातील गीतरचना आता आपण ऐकूयात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही गीतरचना आहे. मुख्य म्हणजे मेन स्ट्रीममध्ये हिंदी चित्रपटामध्ये मध्यमवर्गीय तरुणाला नायक म्हणून लोकप्रिय करण्यामध्ये महत्त्वाचा हातभार लावणारं हे गीत आहे. ऐकूयात रजनीगंधा या चित्रपटातील ही गीतरचना.

पीछे। श्रोतो, मनाच्या गाभाऱ्यामध्ये असणारं एखादं गाणं प्रत्येकाचं असायला हवं। ते जुन्या आठवणींना आपल्या जवळ आणतं आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्या भाग पाडतं। मग कसं आपल्याला हलकं हलकं वाटतं। अगदी असंच गीत म्हणजे जोगवा या चित्रपटातील गीत। गाणं आवडत नाही असा माणूस विरळाच। प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कोणतं ना कोणतं गाणं असतंच आणि ते घर करून राहिलेलं असतं आणि ते वेळोवेळी त्याला ऐकावंस वाटतच। जोगवा हा अगदी असाच चित्रपट। त्यातील जीव रंगला दंगला हे गीत अगदी असंच आहे। जीव रंगला दंगला या गाण्यासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला। जीव रंगला दंगला हे त्यांच्या आवाजातील शब्द काळीच चिरत जातात, थेट मनाला जाऊन भिडतात। या दोघांचाही आवाज आणि अजय अतुलचं अप्रतिम असं संगीत, त्यामुळं सगळ्यांच्या आवडीचं असणारं हे गाणं अतिशय लोकप्रिय असं गीत आहे। ऐकूयात जोगवा या चित्रपटातील गीत रचना।

0: अत्यंत सुंदर शब्द, सुरेल आवाज आणि सुरेख चाल यांचा उत्कृष्ट ताळमेळ, उत्कृष्ट संगम म्हणजे एशा मस्तानी हे गीत. हे गाणं असंख्य वेळ ऐकावं असं वाटतं, तरीही कंटाळवाणं न वाटणारं हे गीत आहे. किशोरदा यांनी हे गीत गायलं आहे. किशोर कुमार हे सुरावटींचे बादशाह होते. त्यांचा आवाज म्हणजे निर्मळ, स्वच्छ, सुंदर झरा. त्यांची खूप दर्जेदार गाणी अतिशय लोकप्रिय अशी आहेत. या हृदयस्पर्शी गाण्यामध्ये त्यांचा दर्दभरा आवाज हृदयाला भिडतो. ऐकूयात कटी पतंग, 1971 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीतरचना.
1: हे

मित्र, आई म्हणजे प्रेमाचं साक्षात मूर्तिमंत रूप. आईचं जीवन म्हणजे लेकराच्या सुखासाठी केवळ झिजणं, चंदनासारखं झिजणंच होय. माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिंजणे झिंजणे, उने लिंपायाला माझे लावी सुगंधाचे लेणे. अनेक चित्रपटांनी आपल्याला आईच्या पूर्वीचं दर्शन घडवलं आहे. असंच एक उत्कृष्ट कथानकाचा सुमधुर गाण्यांनी सजलेला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर, इंदुमती पैंगणकर, कुसुम देशपांडे आदी कलाकारांच्या अभिनयानं बहरलेला एक नितांत सुंदर चित्रपट, भावस्पर्शी चित्रपट म्हणजेच एकटी हा चित्रपट. ऐकूयात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

नेते संजीव कुमार, वहीदा रहमान, अमिताभ बच्चन, शशि कपूर, राखी, हेमा मालिनी, पूनम धिल्लन, प्रेम चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट मंडळी असलेला चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. 1978 साली प्रसिद्ध झालेला त्रिशूल हा चित्रपट. श्रोत्यांनो, या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याच कलाकारांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत. यश चोप्रांचं प्रेमपट सुरू होण्यापूर्वीचा हा काळ आहे. ही कथा एका श्रीमंत माणसाचा आणि त्याच्या मुलाचा संघर्ष दर्शवणारी आहे. या चित्रपटातही बच्चन यांचं नाव विजय असतं आणि आईच्या अपमानाचा बदला तो कसा घेतो हे या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक दुई सलीम जावेद यांनी लिहिली होती आणि संगीत होतं खय्याम यांचं. श्रोत्यांनो, या चित्रपटाची कथा, पटकथा, संगीत, अभिनय या सगळ्यांसाठी हा चित्रपट पाहणं एक मनोरंजक अनुभव ठरतो. ऐकूयात त्रिशूल या चित्रपटातील गीतरचना.

एकामध्ये ऐकूयात 1966 साली प्रदर्शित झालेल्या दिलने फिर याद किया या चित्रपटातील गीतरचना. धर्मेंद्र नूतन रहमान यांचा अभिनय या चित्रपटामध्ये नटला होता. संगीतकार म्हणून सोनिक ओमींचा हा पहिला चित्रपट, पण चित्रपटातील गाणी खूप गाजली. या गीताचे गायक आहेत मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि मुकेश. गीतातल्या भावना अत्यंत समर्थपणे या तीन महान गायकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ऐकूयात दिलने फिर याद किया या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यात आपण दिलने फिर याद किया या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. ब्रतश्रोत हो या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:46 झाले आहेत. शीतळ प्रसारित होत मिश्रा साईंचा कार्यक्रम. पंततपूर्वी एक जाहिरात संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वाह, अनोख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: शीतळ मिश्र साईंच्या कार्यक्रमात ऐकूया सुरुवातीला रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील प्रकाश पवार यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोत्यात आपण पंडित संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. या भक्तिगीत रचनेबरोबरच आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. श्रोत्यात मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजतायत. सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. त्यास गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेशमूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर एम फिल केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि

0: वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ. गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाहीये. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो, गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जी गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सणाच्याही खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाली माहितीये का? त्याची उत्पत्ती म्हणजे याला आपण ओरिजिन म्हणतो ते कसं आहे? तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत आहेत. डोंगर दऱ्या नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकरं घुसत आहेत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे. अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले वाघ आले तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं? तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुकर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवासारखं समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेशाची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत, तसे उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकाराने पूजा केलेली आहे. आणि माता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं? गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले? तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल? आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तसा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे? मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये, यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडस बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे, कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे. आणि ह्या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत, खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष नाग अशी अशा लोकांची जी उपासना

0: आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला, म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक. आज काही गणपती हा काय आहे, आपल्याकडे ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या ज्या पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली, तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटाकी तो म्हणे मी एकटाकी बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ध्यानाशी विद्वत्तेशी बुद्धीशी आपण जोडला, म्हणजे त्या समाजाला आपण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.
1: पण मग ह्या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जे काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असं कोणती सांगता येईल? मग
0: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते, मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावग असं काही नाही. कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मग एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली, ती फक्त गणपतीसाठी आहेत. म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं आहे, राक्षसांचा संहार केला, शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील ही की यांनी समाजाचा विचार केलाय, आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही, मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे. तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात, तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष आता बैल घोडा हत्ती गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत, नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप बौद्ध स्तूप सापडला, त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष हे सापडलेलं, अशा वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा उत्तर प्रदेशमध्ये, मथुरा सगळ्यांना माहिती आहे तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे, त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमार स्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मण

0: वनस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे. त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात. कारण काय, समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का?
1: नाही.
0: इंद्रदेवाची रोज करतो का? नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना, जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे. हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही. कारण काय, आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही? कारण आपण काय म्हणतो, पैसे दिले की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन, त्याच्यात काय. आपल्याला असं वाटायला लागलंय की पैसा महत्वाचा, म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. का एक असा होता ना की ज्या वेळेला बलोपासना फार महत्वाची होती, रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता, ह्या देवदेवतांची आपण त्याचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं, आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत, म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्याचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे, म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या. मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात, त्या मूर्ती म्हणजे शिल्प कला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला एकत्र, म्हणजे आसेतू हिमाचल जे आपण म्हणतो, त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी किती धडपड केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे, आणि त्यातून त्यांच्या मूर्ती, मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्ती ना 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे, आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराहमिहीर यांनी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराहमिहीर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही, मग आपण काय करतो, जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बाबा, त्याच्या ढेकर येतात. मग लोकांना, मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी, त्यातूनही मार्ग काढला, काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल, तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते, आणि त्यांच्या काळामध्ये घडवल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये

0: आंबा दिलेला आहे.
1: अच्छा वा.
0: म्हणजे आंबा तर फळाचा
1: राजा,
0: मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा, असं ते अशा गोष्टी बदलत जातात. आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे, या देवदेवता असतील, त्यांची भक्ती असेल, हे सगळं टिकण्यामागे समाज हा विमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं, म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल, तर ही कशी माहिती कुठून?
0: बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत, तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो? तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी, वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा, अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जो मूर्ती म्हणाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त, विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त, खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले आणि ते शिलालेख, मंदिरं वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत, अगदी माफक म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर, मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे, शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत. आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले, म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे. यातून त्याचा जो त्या यक्ष नाग परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये असं झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे, नाग वापरलेला आहे. आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने, आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशु, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःचं म्युझियम आहे. तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्याने ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीजपूरक आहे आणि डाव्या हातात मुळा आहे. आता बीजपूरक म्हणजे काय? तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं? तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात. एकातून अनेक, तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीज पूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाहीये त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे. आणि त्यातही हल्ली आपण काय करतो, रिद्धी सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एकपत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे ते. त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे, भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही रिद्धी ही त्याची पत्नी आहे आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता? तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्या

0: सोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना त्यांना आपण स्त्री रूप दिलेला आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एखादा यक्ष राहील. जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे. ती शक्ती आहे ती,
1: सुंदर
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा, म्हणजे जी आपली चार युग आहेत, या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरं आहे का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक. तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला महोत्कट असं सुद्धा म्हणतात.
1: वाहन ते सिंह,
0: हा त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा आणि सिंह वाहन हा जो महोत्कट आहे, तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं त्याला म्हणतात, सोन्यासारखा दिसणार. प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेतायुगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला. तर तो आहे मयुरेश्वर, तो 6 हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो 4 हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा.
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतींनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली आणि यानेच महाभारत लिहून काढलं, म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो 4 हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती तिथे स्थापन केलेल्या आहेत, की तो ज्ञानाचा अधिपती आहे. त्यांनी एवढी सगळी महाभारत पुराण वगैरे यांचं सगळं लेखन करून घेतलं, तर हे सगळं काम करणारा, गणेश गीता सांगणारा, म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग, म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात, तर तो आहे धूम्रकेतू, आणि त्याला 2 हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा,
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नाही, किंवा 2 भुजा असलेलं पण आपण कधी ऐकलं
0: नाही. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा.
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे, तर 2 हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही, मग दाखवलंच नाहीये, उंदीरही नको आणि घोडाही नको असंही झालेलं आहे. आणि धूम्रवर्णाचा तो असावा, म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा, तर धूम्रवर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे, की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे, वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपल्या डिपार्टमेंट सांभाळणार आहेत, मग गणपतीचं काय काम आहे, तर अभिमानासुराचा वध तो करेल. अभिमान बघा बरं, आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहमपणा, म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता, आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला, असं करताना म्हणून त्याने 56 रूपं घेतली, म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारेन अशा पद्धतीने. तर ती 56 रूपं गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत, आणि त्यांची पण भरपूर चर्चा, आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूपं आहेत त्याच्यात. सिंह, मोर, उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो मगाशी बोलता बोलता, की मयुरेश्वर गणपतीबद्दल बोललो, तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे, तर मग त्या

0: असं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
1: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
0: बरोबर.
1: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते, त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही, तर गणपत्य हा पंथच होता आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे. त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत, खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतं की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत घडवत आहेत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही. अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया त्यांचं महात्म्य वाढत गेलं, त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे, फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही, तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो, गीतेत कृष्णाने काय सांगितलंय, तू तुझं काम कर बाकीच्यांचं राहू देत तिकडे, त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो त्या माणसाच्या पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं, मी बघा किती हुशार, असं होत नाही. आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा, प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो. आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. ती आणि यात्रा तर केली पाहिजे, केल्याने देशाटन जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही, 4 लोकात गेलं पाहिजे बाहेर त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपले पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, तसे विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
0: अच्छा.
1: हा, तर त्यांचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला लोकांमध्ये जाणं देवदर्शन करणं या सगळ्याची पण एक सवय लागली.
0: पण गणेश मूर्ती बद्दल छान बोललो आता, एक छान गाणं ऐकूयात गणपतीवरचं आणि पुढे जाऊया.
1: नक्की.

0: मॅडम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमात. अतिशय सुंदर अशी आपली ही मुलाखत चालली, अतिशय सुंदर माहिती, अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना मिळते. दक्षिण भारतात स्थापत्यशास्त्र तिकडे खूप महत्वाचं आहे. लोकांच्या भावना पण तिकडच्या भक्तिभावपूर्ण असं सगळं त्यांचा विचार आहेत सगळे. तिथली जी मंदिरं आहेत ती पण स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना असलेली. तिथली काही गणेश मंदिरं ती कशी असू शकतील?
1: आपल्याकडे जी वेगवेगळे पुराणं सांगितले आहेत तर ते दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्यांचा वापर किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत. खरं पूर्ण भारतभर हे स्वरूप होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत. अगदी ओडिशा, बंगाल, आसाममध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो? मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणांनी व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललो आहे, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या. नंतर नृत्य मंडप असायचे की त्याच्यामध्ये, त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याची तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत, नृत्य, काय कला आपल्याकडे एक से एक असे विकसित झालेले आहेत. या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ, पारायण जे करतो याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शनं असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं, समजा बारसं आहे, लग्न, मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलं याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली. त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती, मंदिरं जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी ही त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला दक्षिणेत दिसतील. एक गणपती आहे त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
0: अच्छा.
1: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतीचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या, ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचा आहे आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
0: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
1: गणेश हा काही फक्त आजच आजच्या

0: भारतीयांबरोबर गेला असं नाही तर इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात आपण मगाशी पाहिलं की मूर्ती म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे तो इसवी सणाच्या पहिल्या शतकात सापडतात जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्यकर्ता तर तिथे प्रम्बानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे ते मात्र इसवी सणाच्या 9व्या शतकातलं आहे पण स्वतंत्र मंदिर 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सणाच्या साधारण 4थ्या 5व्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर 5व्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज 2 ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते. 2 हातांचा गणेश आहे आणि कपिशा नावाचं एक प्राचीन नगर तिथलं ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात तो भाग आहे सगळा तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो 2 हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे आणि टपोऱ्या माण्यांची माळ आहे त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिला आहे आणि त्याच्यात लिहिलंय कपिशीय नगर देवता म्हणजे कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे. त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत आणि ते त्याची पूजा करतात आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम आज तुम्ही इथे आलात अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद आणि ज्ञानाचा अधिपती असलेला सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
1: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
0: गणपती बाप्पा मोरया.
1: मैत्रिणींनो काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

0: कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पूजा सामंत यांचा अतिशय सुंदर असा हा ललित लेख मन शुद्ध तुझं.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी. आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो. खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे. पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषणा देत आपला वेळ वायाच घालवतो. जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव, इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो. कधी कधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो. त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं. आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच. यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझ, होणारी चिडचिड या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते. नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्त्वाचं नसतंच मुळे. महत्त्वाचं

असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं. पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं. कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याचप्रकारे मनाचंही होत असेल. मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही. आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं. हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे कोरोना. शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे हं. आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर दमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो. पण मनाच्या बाबतीत काय हो, अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो, समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मनं दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जात कुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अतिमहत्त्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतताप्रिय असणारी ही लोक जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं

0: हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा, प्राणायाम, संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा, आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली, अपेक्षा भंग झाला, तर त्याच्यामध्ये गुंतून न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी, कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची, मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तीनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं, पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे हं. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे, तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल. कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःचं अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं, त्याच पद्धतीने मनातील कोरोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल, यात शंका नाही. म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं, ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो, सर्व धूसर वाटायला लागतं, त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया. मनामध्ये कोणाही बद्दल राग, पश्चाताप, आकस, अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची. धन्यवाद.
1: आताच आपण ऐकलात डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख मन शुद्ध तुझं.

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। भारताचं कर प्रशासन माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलंय। आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलंय। 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय। यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय। नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते। यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे। आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते। दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या

बोलत होत्या. भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थितीविना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्या त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित दोन नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत

0: आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकरीनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेग आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. या संदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत असं आवाहन

0: या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलं आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: डायरी लिखने का शौक पुराना है, यादों को सहेजने का सबसे अच्छा जरिया है डायरी. एक और श्रोता है जो कहते हैं कि आज डायरी के ऐसे पन्ने को खोला जाएगा जिनकी खुशबू हमारे दिल के किसी कोने में आज भी महक रही है. करीब 35 साल पहले की बात है, मुझे डायरी लिखने का शौक था. तब पसंदीदा गीतों के अलावा मैं व्यंजनों की रेसिपीज़ भी अपनी डायरी में लिखा करती थी और ये डायरी आज तक मेरे पास मौजूद है. कितनी प्यारी बात है. और इसके अलावा एक और श्रोता है जो कह रहे हैं कि 3 अक्टूबर को विविध भारती से ये अपेक्षा है कि वो एक ऐसा तोहफा दें जिससे कार्यक्रम रात 12 बजे तक जारी रहें. विविध भारती के कार्यक्रम रेडियो पर 11 बजे समाप्त हो जाते हैं तो बड़ी मुश्किल होती है. भाई आपको हम ये सुझाव देंगे कि आप एक काम कर सकते हैं और वो काम है ऐप पर सुनना. न्यूज़ ऑन AIR एप्लीकेशन के जरिए दुनिया के कोने कोने में विविध भारती सुनाई देती है बिल्कुल 24 घंटे बिना किसी बाधा के. चलिए आगे बढ़ते हैं, ये गाना सुनते हैं. किस फिल्म का है ये गाना और किस तरह के जज्बात जगाता है बताइए.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर। शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही। आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली। पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे। पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल। कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं।
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे। उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील। शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे, तेही आम्ही कुठेही बंद करणार नाहीये। जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतोय त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे।
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली। राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, मात्र समाज माध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे। शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे। जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे। आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे। 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे। यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात

0: नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्धी केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान

खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक फोर संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाच रायजा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित यो आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा. याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन ही भरपूर प्रमाणात वाढताना आपण पाहतो, मग ती करिअर मध्ये असो वा उद्योग क्षेत्रात. आजकाल करिअर आणि उद्योग क्षेत्र हे खूप व्हास्ट होत आहे. आपल्यासारख्या युवक मित्रांना कधी कधी नेमकं कोणतं क्षेत्र निवडावे, उद्योग कसा करावा, त्यासाठी काय करायला हवे यांसारखे असंख्य प्रश्न पडतात. जर आपण एखादे उद्योग क्षेत्र निवडून त्यात आपली प्रगती आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर आपल्याला नैराश्यही येते. पण मित्रांनो, आपण जर का उत्तम असे करिअर आणि उद्योग क्षेत्राचा करेक्ट ट्रॅक निवडला आणि हे करत असताना आपल्याला चांगला गायडन्सही मिळाला तर आपले करिअर आणि उद्योग यात खूप प्रगती होईल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात जाणून घेणार आहोत युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रवीण ओसवाल सर. हे फार्मास्युटिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक आहेत. त्यांनी डिप्लोमा इंजिनियर म्हणून सुरुवात करून नोकरी करत असतानाच त्यांनी बीई इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह एमबीए हे शिक्षण पूर्ण केले. आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे, मुंबई, गोवा आणि बँगलोर यांसह विविध ठिकाणी त्यांनी एपीआय, ओएसडी आणि R&D फॅसिलिटीज संदर्भातील प्रकल्पांवर काम केले. सस्टेनेबिलिटी, नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलपमेंट, ऑपरेशनल कॉस्ट रिडक्शन आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्लॅटिनम अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड्स आणि MD स्पेशल अवॉर्ड्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जपान, इंडोनेशिया, चीन, फ्रान्स, इटली, इजिप्त, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड, UAE आदी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रकल्प, ऑडिट्स, कॅपिटल प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग डिलिव्हरेबल्स संदर्भात काम केले आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ते पूजन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आहेत. या संस्थेमार्फत वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करण्याचे कार्य केले जाते. प्रवीण सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: प्रवीण सर, युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. शैक्षणिक पात्रता आणि प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव यात अंतर दिसते. तर इंडस्ट्री रेडी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे?
2: जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा आपल्याला एक थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं असतं.
1: हो सर.
2: आणि आपण जेव्हा युनिव्हर्सिटी मधनं ते थेरॉटिकल नॉलेज किंवा ती डिग्री घेऊन आपण बाहेर

पडतो त्यावेळेला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्याला त्या नॉलेजचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे. हा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे इंडस्ट्रियल रेडीनेस. असं म्हणतात की जेव्हा 1 टन एफर्ट्स इज रिक्वायर्ड टू अक्वायर नॉलेज, 4 टन एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय दॅट नॉलेज. तर या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इंडस्ट्रियल रेडीनेस होण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्ट केले आहेत किंवा आपण कुठे इंटर्नशिप केली आहे किंवा आपण इंडस्ट्रियल एक्सपोजर घेतलं आहे, या गोष्टीकडे आपण त्याच वेळेला जर गांभीर्याने बघितलं. इंटर्नशिप करत असताना आपण त्या कंपनीमध्ये किती वेळा व्हिजिट केली? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण इंटर्नशिप करत असू तर ते चुकीचं आहे, पण आपण जर ते इंटर्नशिप करत असताना त्या कंपनीमध्ये व्हिजिट केली, तिथे वेगवेगळी डिपार्टमेंट असतात, क्वालिटी कंट्रोल असतं, प्रोडक्शन असतं, मार्केटिंग असतं, एचआर डिपार्टमेंट असतं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, ह्या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये

0: इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, ह्या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल काम करायला जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण कॉलेजमध्ये असताना डिग्री घेताना आपले काही रिलेटिव्ह असतात, त्यांच्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ते कुठेतरी काम करत असतात, तर आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण त्या इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. मग तिथे प्रोडक्शन कसं होतं, त्यांच्या सिस्टीम्स कशा आहेत, हे जर थोडा जरी आपण अनुभव घेतला तरी आपण जेव्हा आपण डिग्री पूर्ण करू आणि आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल आणि आपण इंडस्ट्रीयल रेडीनेससाठी तयार होऊ.
1: प्रवीण सर, पहिला जॉब म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे आपला रिझ्यूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर त्यांच्या प्रिपरेशन साठी काय काय करायला पाहिजे?
0: रिझ्यूम म्हणजे एक डॉक्युमेंट असतं जे आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करू शकतं. आपल्या पहिल्या जॉब साठी ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. पण काही लोक जेव्हा तो रिझ्यूमे बनवतात तेव्हा तो फार मोठा बनवतात. तर ऍक्च्युली माझा असा विचार आहे की हा रिझ्यूम एकदम शॉर्ट असायला पाहिजे. त्या रिझ्यूमेमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्ही काही एक्सपिरियन्स जो काही घेतला, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, काही प्रोजेक्ट काही केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या पाहिजेत. तुम्ही त्या रिझ्यूमेमध्ये काही रेफरन्सेस द्या. त्या दोन किंवा तीन जर रेफरन्सेस दिले जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत, तो जेव्हा कोणी इंटरव्ह्युअर जेव्हा तो रिझ्यूमे बघेल तेव्हा तो कनेक्ट होईल तुमच्या बरोबर, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहात. त्यामुळे त्या रेफरन्सचा पण तुम्हाला चांगला फायदा होईल. पण रेफरन्स देताना एक काळजी घ्या की ते रेफरन्सेस तुमच्या ओळखीचे असायला पाहिजेत. कुणाचाच कुणाचाही रेफरन्स देऊ नका. जे रेफरन्स आहेत उद्या जर संपला कंपनीने त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, नाहीतर हा कोण आहे असा हा प्रश्न येऊ नये. तर फर्स्ट इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण आजच्या युवकांना विचारू शकतो की तुम्ही जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यूला जाल, ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीचे काय प्रोडक्ट्स आहेत, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं बेसिक बिझनेस मॉडेल कसं आहे, ह्या गोष्टीची थोडीशी माहिती करून घ्या. ती जर माहिती करून घेतली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की त्या कंपनीमध्ये काय सिस्टीम्स आहेत याची तुम्हाला आधीच कल्पना असेल. इंटरव्ह्यू देताना तुम्ही जो रिझ्यूमे दिला आहे, तुम्ही जे काही प्रोजेक्ट त्याच्याबद्दल लिहिला आहे त्याबद्दल इंटरव्ह्यू तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो, तर ते चार पाच प्रश्न जे विचारतील तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत. कारण तो प्रोजेक्ट तुम्ही स्वतः केलेला आहे, फक्त मार्क मिळवण्यासाठी न करता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं व्हॅल्यू ऍडिशन केलेलं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला कॉन्फिडन्स येईल तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिथे जॉब मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
1: रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावरती पहिले लोक कॉन्फिडन्सच चेक करतात इंटरव्ह्यूवर, तर तो असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कंपनीची माहिती पण असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि एक गोष्ट मी ऍड करेल यात की तुमचं इंग्लिश खूप चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही. फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. तुम्ही जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे जर तुम्ही मांडू शकलात तर डेफिनेटली तो समोरच्या माणसाला इम्प्रेस करेल.
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा एखादी इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा तो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतो की तुम्हाला काही विचारायचं आहे का, ती अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता. पण जे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल त्या कंपनीच्या संदर्भात असतील ते फार रिलेव्हंट असायला पाहिजे. तर तुम्ही फ्रेशर म्हणून जर इंटरव्ह्यूसाठी गेला आहात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त विचारू शकता की सर तुमचं आणखी कुठे ऑफिस आहे का, किंवा मला हा कोर्स करायला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी मिळेल का. तुम्ही पर्यंतच लिमिट ठेवला तर तुमचे चान्सेस नक्की वाढतील आणि तुम्हाला फर्स्ट जॉब लगेच मिळू शकेल.
1: सर, आजच्या काळात टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यापैकी काय महत्वाचं आहे, त्याचा बॅलन्स कसा साधायला हवा, आणि डिग्री पेक्षा स्किल्स इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं सारखं, तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे?
0: तर बेसिकली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल मिळतं. ते टेक्निकल स्किल तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी बी फार्मची डिग्री, एम फार्मची डिग्री घेऊन तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे मेडिसिन्स कसे करायचे याच्याबद्दल नॉलेज असतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून तो एक्सपिरियन्स आलेला नाही आहे. त्यामुळं डिग्री डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे टेक्निकल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या नॉलेजच्या भरोशावरतीच तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकता. पण फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी ही सफिशियंट नाहीये. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर टेक्निकल कॉम्पिटन्सीज फक्त असणं दॅट विल बी नॉट बी सफिशियंट. मग त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला पाहिजे. समजा दोन इंजिनियर आहेत, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी प्लस सॉफ्ट स्किल आहे, तर कंपनी डेफिनेटली सेकंड माणूस जो आहे ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलप ऑलरेडी झालेले आहेत तर त्या माणसाला प्रेफरन्स देईल. आता सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी, टीम वर्क, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड, ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात.

0: तुम्ही नुसतं टेक्निकल कॉम्पिटन्सी असून फायदा नाही, तुम्हाला टेक्निकल कॉम्पिटन्सी आणि सॉफ्ट स्किल ह्याचा मेळ घालता आला पाहिजे.
1: बरोबर सर.
0: डेफिनेटली डिग्री फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये सुरुवात होणार नाही तुमची. आता डिग्री वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कुठल्या डिप्लोमा आहेत, कुणी डिग्री आहेत, कुणी मास्टर केलेल्या आहेत, कुणी पीएचडी केलेल्या आहेत. तर आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते.
1: बरोबर.
0: पण ही अपॉर्च्युनिटी फक्त सुरुवातीला असते, त्या कंपनीमध्ये एंट्रन्स घेण्यासाठी असते, त्या पोझिशनसाठी असते. पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदा त्या पोझिशनमध्ये आलात किंवा त्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुमच्याकडे जर पुढे स्किल नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही पीएचडी आहात पण तुम्हाला लोकांची टीम मॅनेज करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर मग तुम्हाला तुमच्या जॉबला रिस्क क्रिएट होऊ शकते. पण सेकंडचं एक्झाम्पल असं घेतलं की कोणी पीएचडी आहे केलेला आहे आणि त्याच्याकडे व्यवस्थित सॉफ्ट स्किल आहे, तो आपल्या टीमकडनं काम करून घेऊ शकतो, त्याला तो कंपनीच्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर अशा व्यक्तीला डेफिनेटली कंपनी हायर पोझिशनसाठी कन्सिडर करते कारण त्याच्याकडे स्किल पण आहे आणि डिग्री पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त डिग्री असणं काही उपयोगाचं नाही आणि डिग्री प्लस स्किल ह्याचा ताळमेळ आपल्याला साधायला पाहिजे.
1: नक्कीच सर. कामातली शिस्त, टाइम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल एथिक्स यांचे महत्व युवा व्यावसायिकांनी कसे समजून घ्यावे?
0: माझ्या मते करिअरमध्ये टॅलेंटपेक्षा आधी येते ती रिलायबिलिटी. कंपनीला असा प्रोफेशनल हवा असतो की त्याला एखादे काम दिले की हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल असा विश्वास कंपनीला आला पाहिजे. तो जर विश्वास त्या मॅनेजमेंटला वाटला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण हे कसे होणार, त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन शिवाय कुठल्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण डिसिप्लिन नाहीये तर कंपनी तुम्हाला फार वाव देणार नाही. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? फक्त ऑफिसवरती वेळेवर येणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे का? नाही. टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, कमिटमेंट पूर्ण करणे, डेडलाईनचा आदर करणे. कारण कंपनीमध्ये एका माणसाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीच्या कामावरती अवलंबून असतं. एका डिपार्टमेंटशी बरेच डिपार्टमेंट कनेक्ट झालेले असतात. समजा मी माझं काम वेळेत केलं नाही किंवा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं नाही तर बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच कंपनीचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रायोरिटी कसं मॅनेज करता तुम्ही, काम व्यवस्थित कसं करता आणि तुम्ही किती रिलायबल आहात, कंपनीला हा विश्वास असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन साठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं, त्या लागणाऱ्या सेफ्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते सेफ्टी डिपार्टमेंट बघतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांच्या डेडलाईन प्रमाणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आता प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय? की आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबलो आहोत, तिथे रेड सिग्नल लागला आहे पण पोलीस नाहीये, कॅमेरा नाहीये, तरी तुम्ही तिथे उभे आहात, हा इथिकल पार्ट झाला. तसंच कंपनीमध्ये कोणी तुमचं काम बघत नाहीये पण तरीही तुम्ही काम व्यवस्थित करता आहात, हे प्रोफेशनल एथिक्स झालं. एखादं काम शॉर्टकट घेऊन लवकर करता येतं पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे योग्य आहे का. समजा ते योग्य आहे तरच तुम्ही ते काम करत आहात का. तर हे प्रोफेशनल एथिक्स फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेने करण्याचा प्रयत्न करा तर डेफिनेटली सक्सेस इज इन युअर बकेट.
1: येस सर. प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे काम करताना.
0: करिअरमध्ये अनेक चुका होतात तुम्ही काम करत असताना, पण त्या चुका तुम्हाला कबूल करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्या चुकेचं रूटकॉज शोधता आलं पाहिजे आणि त्या परत करेक्ट करता आल्या पाहिजेत. हे ओपननेस जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही नक्की कंपनीमध्ये सक्सेसच नाही पॉप्युलर पण व्हाल.
1: खरंय सर. प्रवीण सर, आजकाल आपल्याला माहितीये की कॉलेज थ्रू पण इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स तसंच इंडस्ट्री एक्सपोजर वगैरे यांसारख्या गोष्टी होत असतात, तर यांचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा?
0: कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कॉलेज तुम्हाला व्हॉट आणि व्हाय शिकवतं पण इंडस्ट्रीज तुम्हाला शिकवतं हाऊ. जे नॉलेज तुम्ही मिळवलं आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिकायला मिळतं. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी फक्त सर्टिफिकेट मिळवणे हा त्यांचा हेतू असू नये. इंटर्नशिप करताना तुम्ही त्या कंपनीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत ते वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत ह्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे. त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. कुठलाही प्रश्न स्टुपिड नसतो. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलं तरच ते तुम्हाला माहिती येतील. नाहीतर इंटर्नशिपची मुलं फक्त कंपनीमध्ये येतात जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि त्यांचं कमिटमेंट त्या कामासाठी नसतं. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की लोकही त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने घेत नाही. पण तसं न करता तर तुम्ही तुमची इंटर्नशिप सिन्सिअरली केली, तुम्ही जो प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी करतात त्या कंपनीला समजा काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी, तर तुम्ही ते जर प्रोजेक्ट केलं तर डेफिनेटली त्या कंपनीला पण त्याचा फायदा होईल, तुमचं

0: रेप्युटेशन इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला चार गोष्टी जास्त शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. मी तर असं म्हणेल की इंटर्नशिप झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन घरी जाताना प्रत्येकाने आपापलं सेल्फ असेसमेंट करावं की मी काय शिकलो, माझ्यात काय स्किल कमी आहेत, माझ्या कुठल्या स्किल मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील, तरच त्या प्रोजेक्टचा इंटर्नशिपचा खरा फायदा त्या स्टुडंटला नक्की होईल.
1: अगदी खरं आहे सर. उद्योग क्षेत्रातल्या बदलत्या गरजा लक्षात घेता अपस्किलिंग आणि कंटिन्युअस लर्निंग किती गरजेचे आहे, तसंच AI ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे व्यावसायिकांकडून कोणत्या नव्या कौशल्यांची अपेक्षा निर्माण झाली.
0: आजच्या काळात मी डिग्री पूर्ण केली आणि माझे एज्युकेशन संपलं हा विचार फार धोकादायक आहे. माझ्या मते आज करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, ते म्हणजे लर्निंग. मला सांगण्याचं एकच आहे की लर्निंग हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट ठेवावंच लागेल, कारण लर्निंग शिवाय तुम्ही कंपनीमध्ये टिकाव धरू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हायर पोझिशनवरती काम करायचं असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे आणि तुम्ही ह्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकल्या पाहिजेत. माझ्या मते करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, लर्निंग इटसेल्फ. आज टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे, विशेषतः AI ऑटोमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4 इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धतच बदलली आहे. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर केला पाहिजे. AI मुळे माणसांची गरज संपणार नाही, पण AI वापरू शकणारा प्रोफेशनल आणि AI वापरू न शकणारा प्रोफेशनल ह्यांच्यात मोठा फरक तयार होऊ शकतो. उद्याच्या तरुणाकडे टेक्निकल डोमेन नॉलेज सोबत डाटा समजण्याची क्षमता, डिजिटल टूल्स वापरण्याची तयारी आणि AI कडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करण्याची क्षमता ही असायला पाहिजे. आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणारा एक इंजिनियर आहे, तो फार्मास्युटिकलमध्ये मशीन्सचं काम करू शकतो, पण त्या मशीनचं काम करत असताना त्याला प्रोसेस पॅरामीटर माहिती असायला पाहिजेत, त्याला क्वालिटी रेग्युलेटरी नॉर्म्स माहिती असायला पाहिजेत. हे एक्सपेक्टेशन असणार आहे, कारण AI मुळे हे जे ट्रान्सफॉर्म होणार आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी स्किल असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझा असा मंत्र असेल की लर्न, अप्लाय, इम्प्रूव्ह अँड लर्न अगेन. शिका, चुका करा, त्या चुका परत सुधार करा आणि परत शिका.
1: वा, खूप छान सांगितलं सर. एंटरप्रेन्युअरल माइंडसेट असलेल्या तरुणांकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं आणि आपल्या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सर्वात मोठ्या उणेवा कोणत्या आहेत, त्या कशा दूर होतील याबद्दल काय सांगाल?
0: एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट असलेल्या तरुणांकडे मी एकच सांगेल की प्रत्येक वेळेला बिझनेस चालू करणं म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट नसणं. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय अकाउंटेबिलिटी घेता, तुम्ही त्या कंपनीमध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमची इमेज क्रिएट करता. कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता की हा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा हा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये हा माइंडसेट आहे, तो म्हणेल की हा प्रॉब्लेम आहे पण ह्याला सोल्युशन काय आहे, मी याला कसं सोल्युशन देऊ शकतो. ही जी अकाउंटेबिलिटी आहे, इंडस्ट्री त्याची कदर करते. इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना पुढे प्राधान्य मिळतं, त्यांना स्कोप दिला जातो आणि अशी जी लोक असतात तेच पुढे होऊन जेव्हा त्यांचा स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात त्यावेळेला ते फार सक्सेसफुल बिझनेस करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती इनबिल्ट क्वालिटी आलेली असते, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. त्यामुळे हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. या माइंडसेटने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इंडस्ट्री ह्या माइंडसेटला डेफिनेटली वाव देते. आणि असे जे माइंडसेटची लोक असतात, जी मुलं असतात, पुढे जाऊन स्वतःचा जेव्हा बिझनेस करते तेव्हा इंडस्ट्री स्वतःहून त्यांना सपोर्ट पण करते.
1: ग्रामीण आणि लहान शहरातल्या तरुणांनी मोठ्या उद्योगांमध्ये संधी मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, तसंच कंपन्या तरुण एम्प्लॉईज मध्ये अडॅप्टेबिलिटी आणि बदल स्वीकारण्याची क्षमता का शोधतात त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: मी ग्रामीण आणि छोट्या शहरातील तरुणांना एक गोष्ट आवर्जून सांगेल, तुम्ही कोठून आला आहात यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जातात ते महत्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजीमुळे लर्निंगची संधी शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस, युट्यूब, डिजिटल लायब्ररीज, AI टूल्स आणि अनेक लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल लिटरसी, टेक्निकल स्किल्स आणि इंडस्ट्रियल अवेअरनेस यावरती जास्त भर द्यावा. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरी चालेल, पण तुमचा विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. अडॅप्टिबद्दल बोलायचं झालं तर इंडस्ट्री सतत बदलत आहे. आज तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती काम करता, उद्या दुसरी टेक्नॉलॉजी येऊ शकते. आज एक सॉफ्टवेअर आहे, उद्या दुसरं सॉफ्टवेअर येऊ शकतं. म्हणून कंपनीला असा एम्प्लॉई हवा असतो जो म्हणतो मला हे येत नाही, तो एवढ्यावर थांबत नाही, तर तो म्हणतो मी हे शिकेल. अशाच एम्प्लॉईजची कंपनींना गरज असते. अडॅप्टिबिलिटी म्हणजे नुसतं स्वतःचे व्हॅल्यू बदलणे नव्हे, तर नवीन परिस्थितीतही आपली क्षमता प्रस्तुत करणे आहे. म्हणून ग्रामीण आणि छोट्या शहरातील व्यक्तींनी कधीही कॉन्फिडन्स कमी ठेवू नये.

0: टॅलेंट कुठेही असू शकतं, संधी मिळवण्यासाठी प्रिपरेशन मात्र स्वतःलाच करावी लागतात.
1: प्रवीण सर, पुढच्या 5 ते 10 वर्षात उद्योग क्षेत्रात कोणत्या नवीन करिअर संधी उपलब्ध होतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: आपण जर मागच्या 20 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज बघितली आणि आजची इंडस्ट्री बघितली तर यात खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंडस्ट्रीने काय टाकली आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं. आता फार्मा इंडस्ट्री बद्दलच बोलायचं झालं तर 15-20 वर्ष 25 वर्षापूर्वी ज्या फार्मा इंडस्ट्रीज होत्या त्यात बऱ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या. डॉक्युमेंटेशन मॅन्युअली फिल केले जायचे, प्रोसेस पॅरामीटर्स मॅन्युअली रेकॉर्ड केले जायचे, मशीन्स मॅन्युअली चालवल्या जायच्या, बऱ्याच गोष्टी या मॅन्युअल होत्या. आणि जेव्हा इंडस्ट्री एवढी मोठी ट्रान्सफॉर्म होते त्यावेळेला ह्या 20 वर्षांमध्ये जे ट्रान्झिशन इंडस्ट्रीचं झालं आहे आणि आता पुढची 5-10 वर्षात काय होणार आहे ह्याचा आपण कल्पना करू शकतो. कारण आता एआय आहे, आता डिजिटल लिटरसी आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ह्यामुळे इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडस्ट्री पहिल्यांदा जेव्हा रिव्होल्युशन झालं तेव्हा पण लोक म्हणत होते की आता जॉब कमी होतील. जेव्हा कॉम्प्युटर लिटरसी आली त्यावेळे पण लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील. आता एआय आला आहे, आता ही एक भीती लोकांच्या मनात आहे, तरुणांच्या मनात स्पेसिफिकली आहे की त्यांना असं वाटतं की एआयमुळे बरेच जॉब कमी होतील. पण इथे मला सांगावं असं वाटतं की एआयमुळे कुठलाही जॉब कमी होणार नाही, तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील एआयमुळे. एआयला तुम्ही तुमचा पार्टनर बनवा, एआय बरोबर काम करायला शिका. एक जो इंजिनियर आहे ज्याला एआय माहीत नाहीये आणि एक जो इंजिनियर आहे ज्याला एआयचं नॉलेज आहे, तर कंपनी अशाच माणसाला प्रिफर केलं जाईल त्याचा जॉब जास्त सिक्युअर असेल, जो ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर काम करू शकेल. आता फार्मामध्ये जर आपण बघितलं की नवीन 5-10 वर्षानंतर कुठल्या कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर आता एआय इनेबल्ड ड्रग डिस्कवरी आहे, त्या बऱ्याच फार्मा कंपन्या त्या अनुषंगाने काम करत आहेत. तुम्ही इंडस्ट्री 4, ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्की येणार आहेत. कारण बदल हा कॉन्स्टंट आहे किंवा बदल ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला फक्त त्या बदला बरोबर कोपअप करता आलं पाहिजे आणि एकदा आपण रेडीनेस झालो, आपण या बदलाला स्वीकारलं, तर आपण डेफिनेटली पुढच्या 5-10-15 वर्षांनंतर जे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपण अपस्किल राहू आणि आपली स्वतःची तयारी असेल आणि आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनू त्या नवीन कामासाठी. करिअर असताना मी तरुणांना असं सांगेल की आज तुम्ही असं बघू नका की कुठल्या जॉबमध्ये जास्त सॅलरी आहे. माझं सजेशन असं असेल की पुढच्या 5-10-15 वर्षांनंतर कुठले स्किल इम्पॉर्टंट राहणार आहे, मला त्या स्किलचा आत्ता काही तयारी करता येऊ शकते का, मला माझ्या आत्ता प्रेझेंट जॉबमध्ये त्याच्यासाठी काही स्कोप आहे का, ह्याचा जास्त विचार करा. त्याचा तुम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्की फायदा होईल. नवीन फील्ड अजून जे तयार होणार आहे ते सस्टेनेबिलिटीचं असेल, ग्रीन एनर्जीचं असेल, वॉटर कन्झर्वेशनचं असेल, वेस्ट रिडक्शनचं असेल, ह्या फील्डमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमुळे त्यात एआय असणार आहे, त्यात टेक्नॉलॉजी असणार आहे, त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, त्यात स्मार्ट फॅक्टरी असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहेत त्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे.
1: खूप छान माहिती दिली सर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही. आता प्रवीण सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
1: हो सर, खरं.
0: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
1: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
0: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली.
1: ओके.
0: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर डेफिनेटली तुम्हाला स्काय इज द लिमिट. आणि इंडस्ट्री ही कोणाची मोनोपोली नाहीये. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही जर हार्डवर्क करू शकत असाल, तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड असेल, तुम्हाला टीम बरोबर काम करण्याची तुमची तयारी असेल, मग ती पार्टनरशिप मध्ये असो, तुमच्या स्वतःच प्रोप्रायटरीशिप असो, पण टीमला बरोबर घेऊन, लोकांना बरोबर घेऊन जर तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल बिझनेस करू शकता. तुम्हाला

0: गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की बिझनेस करत असताना तुम्हाला फायनान्सचं नॉलेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली काही कोर्स करा किंवा फायनान्स शिकून घ्या, कारण बिझनेसमध्ये फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी नाहीये, ह्युमन कॉम्पिटन्सी, फायनान्शियल लिटरेचर पण फार इम्पॉर्टंट आहे. ह्युमन कॉम्पिटन्सीमध्ये तुमचं टीम वर्क कसं असेल, तुम्ही ह्युमन व्हॅल्यूंना किती व्हॅल्यू देता, ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, कारण तुमचं बिझनेसचा सक्सेस ह्या सर्व गोष्टींवरती डिपेंड असेल.
1: तर प्रवीण सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रमैत्रिणींना खूप छान अशी उद्योग क्षेत्राबद्दल माहिती दिली, त्यासाठी आपल्या युवावाणी टीमकडून आणि आकाशवाणी पुणे केंद्राकडून तुमचे खूप खूप आभार.
0: मी पण परत एकदा आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणीच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. या युवा वर्गाबद्दल पहिल्यापासूनच खूपच आत्मीयता आहे, मला त्यांच्या टॅलेंटवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि आज दोन विचार त्यांच्यासाठी मांडता आले. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच.
1: थँक्यू सो मच सर. मित्रांनो, या बदलत्या जलदगतीच्या काळात आपल्या करिअर आणि उद्योग क्षेत्राला अधिक वाव मिळावा यासाठी जर आपल्याला उत्तम असा गायडन्स मिळाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आजच्या आपल्या युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा या विषयावर आपल्याला प्रवीण ओसवाल सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या युवक मित्रांना नवीन ऊर्जा मिळाली असेल आणि त्याची अंमलबजावणीही आपले युवक मित्र नक्कीच करतील याची मला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर युवावाणीच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युवा आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

मोरया या चित्रपटातलं हे गीत स्वप्नील बांदोडकर ज्ञानेश्वर मेश्रामणी सहकलाकारांनी गायलेलं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थरथराट या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर सुरेश वाडकर आणि सहकलाकारांच्या आवाजात.

0: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीत बहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः एआई अंतरिक्षम ऊर्जायाः विषये यूएई तथा फ्रांस देशयोः समकक्षीयेण सह सहयोग विषये चर्चितवान्. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः अवदत् यत् यूनां प्रयत्नाः 47-2000 वर्षात् प्रागेव भारतं विकसितराष्ट्रं करिष्यन्ति. फिच रेटिंग्स इत्यनेन भारतस्य जीडीपी वृद्धेः पूर्वानुमानं 9.6% यावत् वर्धितम्. भाजपेति दलाध्यक्षः नितिन नवीन

0: भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार, मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. भारतीय बॉक्सर्सच्या कॉमनवेल्थ गेम्समधील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत अपेक्षा वाढल्यात. मात्र आशियाई स्तरावर समोर असलेली प्रतिस्पर्ध्यांची फळी अधिक मजबूत आहे. लवलीना आणि नरेंद्र बेरवाल यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालाय, तर प्रीती पवार आणि सचिन सिवाच यांनाही पहिल्या फेरीत बाय मिळालाय. पण पुढचा प्रत्येक सामना पदकाच्या दिशेने एक कठीण पाऊल ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय बॉक्सर समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, कोणत्या सामन्यांवर सर्वांचं लक्ष असेल यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्याबरोबर आहेत माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे. मनोज पिंगळे, क्रीडा विश्वच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आपण बघितलं तर भारतीय बॉक्सिंग संघाला मिळालेला ड्रॉ नेमका किती आव्हानात्मक आहे?
2: तसं पाहिलं तर आता प्रत्येक बॉक्सरला जो मिळालेला ड्रॉ आहे त्याच्यात प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्यांना प्रतिकार करावा लागणार आहे. खास करून कसं आहे, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे दोन देशाचे खेळाडू आपल्या भारताच्या बॉक्सर बरोबर टफ जाऊ शकतात. नाहीतर इतर बाकी जे कंट्रीजच्या बॉक्सर आहेत जसे की जपान आहे, पाकिस्तान, नेपाळ, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या सर्व देशाच्या बॉक्सर समोर आपले बॉक्सर चांगले तयार आहेत. त्यांना ते सहजासहजी मारू शकतील. त्यांचे आव्हान आहे ते फक्त उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान समोर.
1: आपण बघितलं तर या आशियाई गेम्स मध्ये लवलीनाकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर तिची वाटचाल या स्पर्धेमध्ये कशी असेल, तुम्ही तिच्या खेळाकडे कसं बघता?
2: आता तसं पाहिलं तर महिलांच्या बॉक्सिंग संघामध्ये सर्वात अनुभवी म्हटलं तर लवलीनाच आहे. तिने आताच इव्हन याला कॉमनवेल्थ गेमला देखील पदक जिंकलेले आणि ऑलिम्पिक पदक तर तिचा आधी तिच्या नावावर आहेच आहे. परंतु आता ही जी स्पर्धा आहे एशियन गेम्स मध्ये तिला जो ड्रॉ मिळाला आहे त्यामध्ये पहिली मॅच तिची कोरिया बरोबर आहे. हा, साऊथ कोरियाच्या बॉक्सरला ती सहजासहजी जिंकेल तिच्या बरोबर. परंतु क्वार्टर फायनलला तिच्या बरोबर नेमके कझाकिस्तान, आता जी कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानची जी मॅच होणार आहे प्री क्वार्टर फायनलला, त्यांच्यातनं जिंकून येणारी खेळाडू लवलीना बरोबर असेल.
1: बरोबर.
2: आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जसं की कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानचे बॉक्सर आपल्याला जास्त आव्हान देऊ शकतात, त्यांच्या बरोबर लवलीनाचा खेळ कसा होतो ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावरच तिचं मेडल पूर्णपणे अवलंबून राहील. कारण ती मॅच जिंकल्यानंतर ती ऑटोमॅटिक सेमीफायनल मध्ये आणि मेडल मध्ये येते.
1: बरोबर आहे. लवलीनाचा आपण आजवरचा खेळाचा इतिहास बघितला, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक मधली देखील तिची कामगिरी बघितली, तर तिचा अनुभव या आशियाई खेळांसाठी किती महत्वाचा ठरणार आहे?
2: मी म्हटल्याप्रमाणे तिच्या अनुभवाचाच तिला जास्त फायदा होईल. मी आजपर्यंत वर्ल्ड लेवलला चांगली कामगिरी केलेली, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलेले, मोठमोठ्या स्पर्धा तिने अनुभवलेल्या आहेत, त्यामुळे तिच्या अनुभवाचाच फायदा करून ती नक्कीच पदक जिंकेल. पदक काय, सुवर्ण पदकही जिंकेल अशी अपेक्षा आहे.
1: तिच्या खेळाचं आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील?
2: तिच्या खेळामध्ये अटॅक आणि डिफेन्स या दोन्हीचा संगम इतका व्यवस्थित असतो की समोरच्या बॉक्सरनी केलेला अटॅक चुकवून बरोबर परत तिला प्रतिस्पर्ध्यावरती अटॅक करून पंचेस कनेक्ट करायचे आणि जास्तीत जास्त पॉईंट करायचे. ही तिची जी स्किल आहे ते फार सुंदर आहे आणि त्याचा फायदा तिला होतो आणि ती प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक जिंकूनच येते.
1: सर, आपण बघितलं तर लवलीना बरोबरच नरेंद्र बेरवाल मागील स्पर्धेत पदक मिळवणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर होता, यावेळी त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील आपल्याला?
2: बरोबर. नरेंद्र बेरवाल आपल्याकडे पुरुषांमधला एक चांगला खेळाडू आहेच आहे. त्याला देखील चांगला अनुभव आहे. मागच्या वेळेस देखील मागच्या एशियन गेम्स मध्ये देखील त्यांनी पदक मिळवलेलं आहे. यावर्षी देखील त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आपल्याला जे काय आहे ते मी म्हटल्याप्रमाणे उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान सोडलं तर बाकी खेळाडूंबरोबर तो आरामशीर

0: जिंकू शकतो आणि त्याच्या खेळामध्ये बरीच आता प्रगती झालेली, त्यामुळे उझबेकिस्तान असो नाहीतर तजाकिस्तानचा बॉक्सर असला तरी तो त्याच्यावर विजय मिळवेल याची मला खात्री वाटते.
1: आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्स मधील स्पर्धेची पातळी बॉक्सर्सच्या दृष्टीने कशी वेगळी आहे?
0: तसं पाहिजे तर कॉमनवेल्थ गेम्स हे जगातील विविध भागातून निरनिराळ्या देशांमधले खेळाडू येतात आणि एशियन गेम्स मध्ये फक्त आशिया खंडातले खेळाडू

0: परंतु आशियाई स्पर्धेमध्ये खूप जास्त टफ कंट्रीज असतात, त्यामुळे तिथे पदक जिंकणं थोडस अवघड असते.
1: भारतीय बॉक्सर्सच्या तांत्रिक खेळात कोणत्या बाबतीत सुधारणा करण्याची सर्वाधिक गरज तुम्हाला वाटते हा संघ बघितला तर?
0: हा संघ पाहिला तर मी आजपर्यंत पाहत आलो एक एक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या खेळाडूंचा जो काही आजपर्यंत झालेला परफॉर्मन्स आहे, त्यामध्ये मी पाहतो की आपले खेळाडू अटॅक खूप फार छान सुंदर करतात. ते कशात कमी पडत असतील तर थोडंफार डिफेन्समध्ये कमी पडतात. बचावात्मक खेळायला पाहिजे. समोरचा बॉक्सर जेव्हा अटॅक करतो त्याचा केलेले अटॅक त्यांनी मारलेले पंचेस उकवण्यासाठी जो बचावाचे निर्णय तंत्र आहेत ते वापरून त्यांनी पुन्हा परत अटॅक करून स्कोअर केला पाहिजे. तर बचाव आणि आक्रमक खेळणे याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे, तेव्हाच ते यामध्ये यशस्वी होऊ शकतील.
1: मनोज पिंगळे, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आला आणि एवढी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण चर्चा करत होतो माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्याशी. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पार्श्वभूमीवर भारतीय फेन्सिंग संघ सज्ज झालाय. भारताची पहिली ऑलिम्पिक फेन्सर आणि अनुभवी खेळाडू सी ए भवानी देवी पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मंचावर उतरणार आहे. तिच्या सोबत राष्ट्रकुल फेन्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे तनिषा खत्री, प्राची लोहान, करणसिंग गुर्जर आणि तेजस पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात. अनुभव आणि युवा जोश हा संगम भारताला आशियाई स्तरावर किती पुढे घेऊन जाईल, भवानी देवीची पुनरागमनानंतरची तयारी कशी आहे आणि भारतीय फेन्सिंगला यावेळी पदकाच्या किती संधी आहेत यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे. उदय डोंगरे, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण बघितलं तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये फेन्सिंग या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबद्दल बोलूया की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय, श्रुती जोशी आणि तेजस पाटील यांच्याबाबत?
2: आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की महाराष्ट्राचे पहिल्यांदाच दोन खेळाडू हे एशियन गेम्सला पात्र झालेत आणि ते सहभागी होऊन त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देतील अशी आशा आहे. श्रुती जोशी ही बेसिकली नागपूरची खेळाडू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून खेळते. तसंच तेजस पाटील हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे, तो देखील 10 वर्षाचा होता तेव्हापासून तो सातत्याने फेन्सिंग खेळतोय आणि आता अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्यांनी आता पात्रता मिळवली एशियन गेमसाठी दोघांनी देखील.
1: सर, तेजस पाटीलला तुम्ही इतक्या जवळून बघितलं तर त्याच्या खेळाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल?
2: तेजस पाटील हा फार एकाग्रतेने सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. तो अभ्यासात देखील तेवढाच हुशार आहे आणि फेन्सिंगला म्हटलं जातं की जे अभ्यासात चांगले विद्यार्थी आहेत ते या टॅक्टिकल गेम मध्ये चांगले करू शकतात आणि तेजस पाटील मध्ये सातत्य आणि एकाग्रता या दोन बाबी फार चांगल्या मला त्याच्यात जाणवल्या की वयाच्या 10व्या वर्षापासून तो खेळतोय आमच्याकडे आणि गेल्या 10 वर्षापासून खेळण्याचं चीज झालंय की त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.
1: बरोबर. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर फेन्सिंग या खेळाकडनं भारताला खूप महत्वाच्या आशा आहेत आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे भवानी देवीचं आपल्याला घ्यायलाच पाहिजे. तर ती पुनरागमन करते तर तिच्या कामगिरीकडे आपण कसं बघता?
2: भवानी देवी म्हणजे खरं तर इंडियन फेन्सिंगचा फेस आहे, चेहरा आहे तो आपल्या, कारण की तिने ऑलिम्पिक्समध्ये पदार्पण करून भारतासाठी पहिल्यांदा ती संधी उपलब्ध करून दिली आणि भवानी देवी ही सातत्याने इटली येथे सराव करते. मध्यंतरीच्या काही काळामध्ये तिच्या काही दुखापतीमुळे थोडीशी त्रस्त होते, परंतु तिने नुकत्याच आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक सॅटेलाइट चॅम्पियनशिप झाली. त्या सॅटेलाइट चॅम्पियनशिपमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलंय, म्हणजे ती चांगल्या परफॉर्मन्समध्ये आहे. चांगला परफॉर्मन्स घेऊन आता ती एशियन गेम्सचा फेस करते, तिच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आपल्याला.
1: सर, तिच्या खेळाचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की ती आज एवढ्या मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करते?
2: भवानी देवीचा जो इव्हेंट आहे तो सेबर आहे, त्या प्रकारामध्ये आक्रमकता ही जास्त महत्वाची आहे पण आक्रमकतेबरोबर संयम या दोन गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि भवानी देवीला मी जवळपास गेल्या 20 वर्षापासून बघतोय, तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि एकाग्रता आणि ती जी आक्रमकता आहे तिच्या खेळाला जी आवश्यक आहे तिचा एक चांगला मिलाप तिच्या खेळामध्ये जाणवतो आणि त्याच्यामुळेच भवानी देवी ही अत्यंत यशस्वी खेळाडू आहे.
1: आपण बघितलं तर जे फेन्सिंगचा आपला संघ आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभव असा संगम आपल्याला पाहायला मिळतोय, तर या सगळ्या जे आपले खेळाडू आहेत त्या संघाकडे तुम्ही कसं बघता?
2: आपल्या फेन्सिंगचे खेळाडू आता तुम्ही बघितलं की फेन्सिंग हा पूर्ण युरोपियन

0: डॉमिनन्स असलेला गेम होता, परंतु मागच्या काही काळामध्ये एशियन कंट्रीजनी त्याच्यामध्ये चांगलं काही केलेलं आहे. आणि आपला जो संघ आहे आता सध्याचा भारताचा सहभागी झालेला आहे, यामध्ये एक चांगला मिलाप असा आहे की वरिष्ठ खेळाडू जशी भावनी देवी, भावनी देवी तर हे साधारणतः 30-35 दरम्यान आहे आता, तर ती आहे आणि सर्वात नवोदित खेळाडू जे आहे त्यांचं वय आहे 19-20 वर्षाचं आहे. म्हणजे एक चांगली टीम त्या ठिकाणी तयार झालेली आहे. सिनियर खेळाडूकडून अनुभव त्यांना मिळणार आहे आणि नवोदित खेळाडूंमधली जी नवी ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे, एक आत्मविश्वास आहे, तो त्या ठिकाणी राहणार आहे. एक चांगला संयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचं परावर्तन हे मेडल्स मध्ये झालं पाहिजे अशी आशा आता आम्हाला सर्वांना आहे.
1: बरोबर. आशियाई फेन्सिंग मध्ये आपण बघितलं तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या मजबूत संघांच्या तुलनेत भारताला कोणत्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल?
0: काय होतंय की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आहे आणि रॉ मटेरियल जे आपण म्हणतो ते सुद्धा आहे, अनेक खेळाडू खेळतात, परंतु फेन्सिंग खेळायला ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याचा थोडासा अभाव आहे. आणि चीन असेल, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, या देशांमध्ये त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर्स वेगवेगळे चांगले तयार केलेले आहेत, चांगले कोचेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, चांगले इक्विपमेंट्स आहेत आणि एक सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेला एक चांगला स्टाफ पण तिथे काम करतोय. तर त्यामध्ये आता भारत थोडं थोडं काम करतोय, येणारा काळ निश्चित भारताचा असेल आणि चांगले पदक विजेते खेळाडू भारतातून देखील घडतील.
1: आपण बघितलं तर आशियाई खेळांमध्ये खूप असं टफ कॉम्पिटिशन भारताला मिळणार आहे. आपण बघितलं तर तिकडचं जपानचं वातावरणाशी जुळवून घ्यावेला लागेल, तर या सगळ्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या खेळावर कसा होतो, तर याचं वर्णन तुम्ही कसं कराल?
0: जिथे स्पर्धा होत असतात एशियन गेम्स वगैरे, त्या ठिकाणी काही काळ तिथे सराव करणं देखील आवश्यक असतं, जेणेकरून तिथलं जे अॅटमॉस्फिअर असेल, क्लायमेट असेल, तिथल्या सगळ्याशी माणसं आपले खेळाडू जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आता रिसेंटली आपल्याकडे एक चांगली अपडेट अशी आहे की एशियन चॅम्पियनशिप भारतामध्ये झाली, त्या ठिकाणी सर्व आशिया खंडातले बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाले, जवळपास 20-25 देशांचे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होते. एक चांगलं अॅटमॉस्फिअर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मिळालं होतं आणि त्या चॅम्पियनशिप पाठोपाठ लगेच त्यांना एक दोन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पण खेळायला मिळाल्या, त्यामुळे मुलांना जे एक्सपोजर पाहिजे ते बऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा फायदा या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसेल.
1: निश्चितच तुम्ही बघितलं तर या सगळ्या स्पर्धांचा फायदा आपल्याला निश्चितच होईल. भारतीय फेन्सिंग मध्ये वैयक्तिक प्रकारांबरोबरच टीम इव्हेंट्स मध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे?
0: ऍक्च्युली आता भावनी देवी आहे, प्राची लोहान आहे, तनिषा खत्री आहे, करण गुर्जर आहेत, हे खेळाडू आउटस्टँडिंग खेळाडू आहेत आणि हे खेळाडू नंतर भारताच्या केंद्र सरकारच्या काही योजनांच्या अंतर्गत हे परदेशात सरावाला असतात, परंतु हे मोस्टे खेळाडू त्या ठिकाणी जातात, म्हणून यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स फार चांगला आहे. अशी सुविधा असंच हे जर का आपण पूर्ण टीम म्हणून केलं तर आपल्या संघाला देखील त्याचा फायदा होईल. आपल्या संघातले जेवढे खेळाडू खेळत आहे सगळ्या संघाच्या संघ हा परदेशामध्ये ट्रेनिंगला असला चांगल्या सेंटरला, तर तिथे आपल्या सर्वच खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. तर असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले पाहिजे. जसं आपण म्हणतोय की साऊथ कोरिया चांगला आहे, तर साऊथ कोरियामध्ये आपले चांगले खेळाडू जर पूर्ण संघ तिथे गेला, त्यांनी महिनाभर 2 महिने सराव केला, तर निश्चित आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अपडेट होईल.
1: बरोबर.
0: असे ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवले पाहिजेत.
1: बरोबर. जास्तीत जास्त ट्रेनिंग प्रोग्राम राबवले तर अधिकाधिक फेन्सिंगचे खेळाडू भारतामध्ये तयार होतील. भवानी देवीमुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण फेन्सिंग या खेळाकडे आकर्षित होत आहेत. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर युवा जे फेन्सिंग पटू आहेत त्यांचा कल या खेळाकडे अधिक वाढलाय, तर या सगळ्या युवा फेन्सिंग पटूंना तुम्ही काय संदेश द्याल?
0: फेन्सिंग खेळ एक ऑलिम्पिक गेम आहे, म्हणजे 1896 पहिल्या ऑलिम्पिक पासून ते आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक्स मध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे आणि या खेळाला खूप मोठी एक चांगली पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि भारतामध्ये तलवारबाजी म्हटलं तर आपल्याला काही इतिहास नवीन नाहीये, आपल्या पण रक्तामध्ये हे तलवारबाजीचे गुण अवशेष आहेतच आपल्यामध्ये. तर अशा पण या आधुनिक तलवारबाजीमध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल तर युवकांनी आकर्षित व्हायला पाहिजे. आणि आता भारतीय फेन्सिंग महासंघ असेल, महाराष्ट्र फेन्सिंग संघटना असेल किंवा विविध राज्याच्या क्रीडा संघटना आमच्या फेन्सिंगच्या आहेत, या तळागाळापर्यंत खेळ रुजवण्यासाठी परिश्रम घेत आहेत, शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचत आहेत, अनेक ट्रेनिंग सेंटर्स उभारत आहेत. या माध्यमातून आपला नवोदित खेळाडू या खेळाकडे आकर्षित होऊ शकतो. त्याला चांगलं ट्रेनिंग आणि चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. शासन देखील चांगला वाटा याच्यामध्ये उचलत आहे. तर या माध्यमातून एक चांगली नवोदित खेळाडूंची फळी आपल्याकडे तयार होईल आणि भावणी देवी, तेजस पाटील, सुची जोशी असे खेळाडू जे खेळतील त्यांना फॉलो करणारे अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील आणि आपल्या

0: चांगला नवा युवा वर्ग तयार होईल या माध्यमातून.
1: आपण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये फेन्सिंग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याची लोकप्रियता आता हळूहळू वाढत चालली आहे आणि यामध्ये अधिकाधिक भारताचे खेळाडू तयार होतील अशी आपण अपेक्षा करूया. उदय डोंगरे, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण आढावा घेऊयात क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात. स्मृती मंधाना टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं न्यूझीलंडची सुझी बेट्सला मागे टाकून हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिल एक दिवसीय संघाचं कर्णधार पद भूषवणार आहे तर श्रेयस अय्यरकडे टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व असेल. ऋतुराज गायकवाडचं एक दिवसही संघात पुनरागमन झालंय तर नमनधीरची पहिल्यांदाच संघात निवड झालीय. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं अर्थातच नाडानं जारी केलेल्या ताज्या निर्बंधांच्या यादीनुसार अथलेटिक्स प्रशिक्षक राकेश कुमार यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे तर पॉवर लिफ्टर गौरव वत्स याला प्रतिबंधित औषधं माळगल्याबद्दल आणि त्यांची तस्करी केल्याबद्दल तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. अमेरिकन ओपनमधील खराब कामगिरीमुळे नोवाक जोकोविच एटीपी क्रमवारीत 12व्या स्थानावर घसरला गेलाय. ऑक्टोबर 2002 नंतर प्रथमच असं घडलंय की जोकोविच, फेडरर आणि नदाल यापैकी कोणीही अव्वल 10 टेनिसपटूंमध्ये नाहीये. श्रोते हो, क्रीडाविश्व या कार्यक्रमात आता मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद श्रोते हो आताच आपण ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

रिवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही.

0: सुनील गावस्कर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच क्रीडा विश्व कार्यक्रम समाप्त होत आहे. नमस्कार. क्रीडा विश्व आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सहा वाजून 55 मिनिटं आणि 30 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: साली राणीने भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला। त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं।
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला। तिथल्या वस्तू टाउन हॉलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला।
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं। त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता।
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून। लेखक आहेत नितीन साळुंखे। ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला। जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज।
4: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं। जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या UR राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। गांधी वंदना।

आकाशवाणी मुंबई, विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन

0: असून दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतोय आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि SRA प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे, बोरिवली, बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांना 6:52.84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळं भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:11 आणि 50 सेकंद होत आहे.

स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्व विकास हा प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रशासनाचा मुख्य गाभा राहिला आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणलं. नारी शक्तीचं सामर्थ्य सिद्ध करणारे महत्वाचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला फक्त एक समाज कल्याणकारी योजना न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि धोरणांचा मुख्य भाग कसं बनवलं, काय सांगाल?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये महिलांना अत्यंत महत्वाचं स्थान दिल्यामुळे खरे तर जगाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2000 नंतरच भारतात मोदी या नेत्याचा एका अर्थानं उदय झाला. या नेत्याच्या

0: शब्द याबरोबरच महिला सक्षमीकरणाची लोकोपयोगी चळवळ हातात हात घेऊन विस्तारत गेली असं म्हटलं तर त्यात काहीही गैर होणार नाही. ते देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला अर्थातच महिलांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा आणि त्या केवळ यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता यात न रमता त्या खऱ्या अर्थाने भागीदार व्हाव्यात, सहभागी घटक व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. यातला सर्वात महत्वाचा प्रयत्न होता तो बेटी बचाओ बेटी पढाओ. महिला जर गर्भ असेल तर तो या जगाचा सूर्य देखील पाहू शकणार नाही याची काळजी घेतली जायची. या मुलींबाबत मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा दृष्टिकोन आत्मसात केला, त्याची फळं आता दिसतायत. महिला जीवनाच्या अनेक क्षेत्रात जेव्हा अत्यंत खंबीरपणे काम करतायत तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण आणि साधारणतः सेमी अर्बन सेमी रुरल मानल्या जाणाऱ्या भागातही महिला हक्कांची जाणीव फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोदी सरकारनं राबवलेल्या विविध महिला उपाययोजनांना या बदलाचं श्रेय द्यावं लागेल. महिलांना केवळ नारी म्हणून पूजन करत देव्हाऱ्यात न बसवता त्यांची आर्थिक क्षेत्रातील सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या देशाच्या उत्पादन क्षमतेत भर टाकू शकतील या आशयाचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाची व्याप्ती ही केवळ ग्रामीण भागापुरती नव्हती तर ती उच्चभ्रू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली होती. ग्रामीण भागातल्या महिलांचा अर्थकारणातला सहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिली गेली. सहभागिता महिला गटांची देशाच्या प्रगतीत होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुटीरोद्योग सुरू केले गेले आणि त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कॉर्पोरेट कायद्यात बदल करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधलं महिलांचं प्रमाण लक्षणीय असावं यासाठीही काही बदल केले गेले. भारताच्या गेल्या 15 वर्षातल्या प्रगतीत महिलांचं योगदान फार मोठं आहे. महिला मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत GDP मध्ये स्वतःचं योगदान देऊ लागल्या आहेत. मोदींनी ज्याप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यांची योजना राबवली त्याचप्रमाणे मोदींनी महिलांना सहभागी करून घेऊन देशाच्या विकासाची मोठी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
1: मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणं, रूढींमुळे होणारे अन्याय थांबवणं तसंच त्यांच्या अस्तित्वाला गरिमा मिळवून देण्यासाठी धोरण राबवत महिलांचं सामाजिक आणि राजकीय स्थान कशा प्रकारे बदललं आहे.
0: संयुक्त राष्ट्र संघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये देखील महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही आणि जगाची प्रगती होणार नाही हे नमूद केलं गेलं होतं. मोदी सरकारनं हे लक्षात घेतच महिलांच्या प्रश्नांना आत घातला. सत्तेवर येता सर्वात पहिल्यांदा राबवलं गेलं ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. खरे तर भारतातल्या महिला आणि भारतातले पुरुष यांचे गुणोत्तर काहीस काळजी करणारं होतं. आता 106 पुरुषांमागे 100 महिला असल्या तरी पूर्वीच्या काळी हे प्रमाण अत्यंत दुर्दैवी होतं. कित्येक राज्यांमधल्या महिला म्हणजे महिला अर्भक या जगात आल्यानंतर या जगाचा चेहराही न बघता निर्दयपणे मारल्या जायच्या. या सर्व घटनांवर अंकुश आणत बेटी बचाओ हे अभियान पहिल्यांदा राबवलं गेलं. हरियाणा दिल्ली राजस्थान अशा या संदर्भात प्रश्न ठरलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं आणि त्यानंतर बेटी पढाओ सारखं एक विशिष्ट अभियानही राबवलं गेलं. यामुळे गेल्या कुटुंब सर्वेक्षण पाहणीत विशेषतः लहान वयाच्या 6 वर्षापर्यंतच्या बालक बालिकांच्या प्रमाणातली तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून येत आहे. हे मोदी सरकारचं यश आहे. मुलांच्या राजकारणातला सहभाग वाढावा याबद्दल वारंवार हात तर दिली जायची पण लोकसभेत निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि विधानसभेतही निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असायचं. ही संख्या वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे कायदे प्रत्यक्षात आले. महिलांचा सहभाग वाढला. या महिला नंतर राजकारणात सक्षमपणे वावरू लागल्यानंतर त्यांनी आमदार व्हावं खासदार व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना समोरही आल्या. तेवढं बळ महिलांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं पण होतं. पण अर्थातच एक महिला लढत असेल समोरचा पुरुष असेल तर तिच्या निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्या दृष्टीने हालचाल करायला तयार व्हायचा नाही. त्यासाठीच मोदी सरकारनं अत्यंत समर्थपणे निर्णय घेत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलं. पूर्वी देखील अशा प्रकारची हालचाल झाली होती परंतु राज्यसभेत पारित झालेला कायदा लोकसभेत

0: प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता त्या दृष्टीने हालचाली करत काही घडामोडी होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी आघाडी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत सक्षमपणे बहुमत मिळवायच्या प्रयत्नात आहे. महिलांना 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदना विधेयकाचा कायदा प्रत्यक्षात कशा रीतीने येईल आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आता आवश्यक झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तेथे स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं होतं. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गुजरातमध्ये राबवल्या गेलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केली. अबाल वृद्धांमध्ये हे अभियान अत्यंत लोकप्रिय झालं होतं. भारताच्या कोणत्याही भागात गेलं तर शौचालय नसल्यामुळे नदी किनारी किंवा आडोशाला जाणाऱ्या महिला हे देशाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं एक चित्र दिसायचं. शौचालय निर्माण करण्यावर स्वच्छ भारत अभियानामध्ये भर दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हे खरे तर एक सामाजिक क्रांती आहे.
1: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज मिळत आहे. आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात या योजना कशा यशस्वी ठरल्या आहेत?
0: महिलांना आर्थिक आधार मिळावा एवढंच नव्हे तर त्या अबलानाही सबला व्हाव्यात यासाठी केलेल्या योजनांमधली सर्वात महत्वाची योजना ती मुद्रा. नोकरी देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्वयंरोजगारावर या सरकारनं मोदींच्या नेतृत्वात भर दिलं. मुद्रा योजना ही साधारणतः कर्ज हातात खेळतं राहावं आणि मध्यम ते छोट्या उद्योगांना त्यातून भांडवल मिळावं यासाठी तयार केली गेली. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुद्राच्या लाभार्थींपैकी 3 जर लाभार्थी असतील तर त्यातल्या 2 महिला आहेत हे विशेष. महिलांसाठी कोणतंही तारण न ठेवता या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. या योजनेतल्या या मिळकतीतून ग्रामीण भागातल्या महिलांनी छोटी दुकानं, शिलाई मशीन्स घेऊन स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या योजना, सेमी अर्बन म्हणजे साधारणतः छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथे नोकरदार आहेत तिथे त्यांना टिफिन पोहोचवण्यासाठीचे उद्योग, हस्तकलांच्या उपयोगातून वस्त्र प्रावरण तसंच दागिने असं सुंदर प्रकारे करायच्या योजना केल्या. आज उपलब्ध असलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 81% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या रोजगारात देखील लक्षणीय वाढ झालेली दिसते आहे. ग्रामीण भागात महिलांनी लोकसंख्येतल्या सहभागाचं प्रमाण 96% वाढवलं असं दिसतंय तर शहरी भागांमध्ये हेच प्रमाण 43% आहे. 1,56,00,000 महिला गेल्या 15 वर्षांमध्ये कामकाजी महिला झाल्या ही अजून एक थक्क करणारी आकडेवारी आहे. महिलांसाठीच्या योजना केवळ महिला ओरिएंटेडच न ठेवता देशाच्या अंदाजपत्रकातली 42% रक्कम महिलांवर खर्च होईल याकडेही लक्ष दिलं गेलं. सध्या अर्थखातं निर्मला सीतारामन एक यशस्वी महिला राजकारणी सांभाळत आहेत त्यामुळे महिलांकडे लक्ष देण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दिवसात अत्यंत जागरूक होतो आहे आणि त्याचे लाभ अनेकविध समाजातल्या महिलांना मिळत आहेत.
1: लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज तंत्रज्ञान हाताळत आहेत. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या योजना कशा महत्वाच्या आहेत?
0: लखपती दीदी ही योजना तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून टाकणारी आहे. लखपती दीदी म्हणजे घरातच राहून त्या महिलेने 1,00,000 सरकारी मदतीच्या आधारावर नव्या योजना उभारणं, नवे गृह उद्योग करणं. भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वयंसहाय्यित महिला गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. या महिला मंडळांच्या हाताला काम देत कुठे कुटीरोद्योग तर कुठे शेतीवर आधारित उद्योग मोदी सरकारच्या काळात सुरू झाले. लखपती दीदींची संख्या 6 कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सध्या मोदी सरकारनं ठेवलेलं आहे. याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून जे लाभ दिले जातात त्याचा लाभ आतापर्यंत 15,000 शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं शेतीवर फवारणी, शेतीत उगवलेल्या पिकांना योग्य ती मदत करण्यासाठी लक्ष देण्याचं अभियान राबवलं जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बरकती यायची असेल तर त्यातलं महिला शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महिला तंत्रज्ञान हाताळू लागल्या आणि स्वतःचा संसार सांभाळून अर्थव्यवस्थेला योगदान देऊ लागल्या हे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं यश आहे.
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आणि प्रधानमंत्री

0: सुरक्षित मातृत्व अभियानामुळे देशातील नवजात बालक आणि माता मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. महिलांच्या आरोग्याबाबत झालेल्या या सुधारणांबद्दल काय सांगाल?
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन हा देखील गेल्या काही वर्षात राबवला गेलेला एक मोठा उपक्रम. घरी पुरुष आजारी असेल तर त्याच्या भौतिक घर फिरतं, पण महिलेच्या आजारांकडे मात्र लक्षच दिलं जात नाही अशी स्थिती आहे. बाळंतपण घरीच होतात, ते सुरक्षित नसतात, त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण मोठं होतं आणि त्या आईच्या तब्येतीकडे तर लक्ष द्यायला कुणीच नसतं अशी स्थिती आहे. ती स्थिती दूर करण्यासाठी मोदी सरकारच्या काळात सर्व बाळंतपण ही इन्स्टिट्यूशनलाइज कोणत्या तरी संस्थेत दवाखान्यात व्हावीत यासाठी मुख्यत्वे करून योजना राबवली गेली. गर्भवती महिलांना योग्य तो सकस आहार मिळावा यासाठी त्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्याचे देखील प्रयोग गरजवंत महिलांबाबत केले गेले. रुग्णालयातल्या गर्भारपणांमध्ये वाढ करताना महिलांमध्ये अनिमिया म्हणजे साधारणतः सकस आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारा जो रोग आहे तो होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांची आज फळं दिसत असून महिलांच्या आरोग्य विषयक तक्रारीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बोलले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचा विकास व्हायला हवा याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि अर्थातच त्याचे परिणाम सध्या दिसत आहे. भारत हा अत्यंत झपाट्यानं महासत्ता होऊ बघतोय. या महासत्तेतल्या महिला या दुर्लक्षित राहणार नाही, त्या संसाराची जबाबदारी सांभाळतील, पण त्या अबला नारी नसतील तर सबला सशक्त महिला असतील याकडे आवर्जून लक्ष पुरवलं जात आहे.
0: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. ठीक 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार.

संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

नमस्कार मंडळी, माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शाडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 1 अश्विन शके 1948, दिनांक 23 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया तर आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित शेत शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खान्देशातील तापी पूर्णा खोरे असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ, आज केळी हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना समृद्ध करणारं एक प्रमुख नगदी पीक बनलंय. पण बदलतं हवामान, सातत्याने येणारी नवी संकटं, रोग, कीड आणि खतांचे वाढलेले भाव यामुळे आज केळीची शेती करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय. अशा वेळी केवळ रासायनिक खतांवर किंवा औषधांवर अवलंबून न राहता आपल्याला गरज आहे ती एकात्मिक व्यवस्थापनाची, म्हणजेच जमीन सुधारणेपासून ते काढणीपर्यंत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींचा योग्य मेळ घालण्याची. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत केळी पिकातील एकात्मिक व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्र पाल जिल्हा जळगाव इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आजचा आपला विषय आहे केळी पिकातील एकात्मिक व्यवस्थापन. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न सर आपल्याला असा आहे की महाराष्ट्रातील केळी पिकाची सध्याची स्थिती काय, त्याबद्दल सांगा.
1: तर सध्याचा हंगामाचा जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाचा जर विचार केला तर साहजिकच या वर्षी यल निनो या हवामान बदलाचा परिणाम आपल्याला यावर्षी दिसून आलेला आहे. आणि आता खरीप हंगामाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आज जर आपण विचार केला एकत्रित लागवडीतला जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये केळी लागवडीत महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगाव जिल्हा जो आहे हा केळी पिकाची राजधानी म्हणून संपूर्ण देशामध्ये सर्वश्रुत आहे. आज जर देशाचा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये केळीचं जे काही क्षेत्र आहे ते जवळपास ढोबळ मानाने 8 ते 9 लाख हेक्टर एरिया आहे. पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये त्याचा जर विचार केला तर हा 1 लाखापेक्षा जास्त एरियावरती महाराष्ट्रामध्ये केळीची लागवड झालेली आपल्याला दिसते आहे. त्यातल्या त्यात जर आपण महाराष्ट्रामध्ये जर जिल्ह्यानुसार जर वर्गवारी केली तर सर्वात प्रथम क्रमांक लागतो तो जळगाव जिल्ह्याचा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला सद्यस्थितीमध्ये जर विचार केला आपण तर पावसाचा पडलेला खंड किंवा इतर जे काही वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती असून सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 72 हजार हेक्टर एरिया हा केळी पिकाखाली आहे. आणि दुसरा क्रमांक जो आहे तो सोलापूर जिल्ह्याचा आपल्या राज्यामध्ये लागतो. सांगण्याचा अर्थ असा आहे की यल निनोच्या प्रभावामुळे यंदा जे काही केळी पीक आहे हे केळी पिकावरती त्याचा काही परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. जसं की उन्हाळ्यामध्ये सोसायट्याचा वारा असेल, पावसाचा खंड पडलेला असेल, किंवा ज्यावेळेस केळी बाग ही वाढीच्या अवस्थेमध्ये होती त्यावेळेस पाण्याचा काही अभाव आपल्याला दिसून आलेला आहे, किंवा लागवडीचा हंगाम यावेळेस चुकवण्याचा जो काही प्रकार झाला किंवा योग्य प्रकारे लागवड होऊ शकली नाही त्याला कारण म्हणजे पावसाचा पडलेला खंड. तर आपल्या राज्यामध्ये जर आपण विचार केला तर सद्यस्थितीमध्ये केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड जरी होत असली तरी बदलत्या हवामानानुसार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी केळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
0: म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की हवामान जे आहे ते सारखं बदलत आहे, तर या बदलत्या हवामानामुळे केळीवरती कुठल्या कुठल्या समस्या येत आहेत किंवा येऊ शकतात?
1: अगदी महत्वाचा असा प्रश्न आहे. आपण पाहत आहोत की क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो, हवामान बदल जो आपण म्हणतो, तर त्या हवामान बदलामुळे केळी पीक नव्हे तर इतर संपूर्ण पिकांवर त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसतो आहे. आपण जर यंदा विचार केला, एक उदाहरण दाखल जर आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः मेचा शेवटचा आठवडा किंवा जून महिन्यामधला पहिला आठवडा जो आहे 1, 2, 3, 4 जून तर ह्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान केळी पिकाचं झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि बदलत्या हवामानामुळे अनियमित पाऊस असेल, पावसाचा खंड असेल, यल निनो सारखे काही वर्षानंतर काही कालावधीनंतर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आज केळी पिकामध्ये उद्भवलेल्या आहेत आणि त्याचा वाईट परिणाम केळी उत्पादनावर आपल्याला दिसून येतो आहे. आणि याच्यासाठी केळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी, याच्यावर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत, शास्त्रीय उपाययोजना आहेत, मग त्याच्यामध्ये केळी पिकाची लागवड असेल, केळी पिकाची योग्य मशागत असेल,

0: पिकामध्ये शेतीची म्हणजे मातीची योग्य बांधणी असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर ह्या बदलत्या हवामान बदलामुळे जे केळी पिकावर नुकसान होत आहे किंवा वाईट परिणाम होत आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी सुकर होईल आणि पर्यायी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची मशागत करण्यासाठी मदत होईल.
1: बरं, मग सर सध्याची स्थिती जी आहे जर ती विचारात घेतली तर सध्याच्या स्थितीनुसार केळी पिकाची कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे?

0: सध्याच्या स्थितीनुसार केळी पिकाची कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे?
1: बरोबर. तर आता आपण सरासरी जर विचार केला आपल्या देशाचा म्हणा किंवा राज्याचा म्हणा, तर ढोबळ मानाने दोन हंगाम किंवा जास्तीत जास्त तीन हंगामामध्ये आपण आपल्या राज्यामध्ये केळी पिकाची लागवड करतो. एक जो आहे ज्याला आपण जून जुलैमध्ये लागवड जी करतो ती लागवड असते, त्याच पद्धतीने एक ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण लागवड करतो, आणि तिसरी जी लागवड आहे ज्याला आपण रामबाग म्हणतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपण लागवड करतो, म्हणजे मृगबाग लागवड, कांदेबाग लागवड आणि रामबाग लागवड. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्या लागवडी ह्या मृगबागेत झालेल्या आहेत किंवा मृग नक्षत्रामध्ये ज्या लागवडी झालेल्या आहेत, तर साहजिकच त्याची वाढण्याची जी काही स्थिती आहे किंवा केळी पकवण्याची जी काही पिकण्याची स्थिती आहे पकवत आहे ती साहजिकच उन्हाळ्यामध्ये येते, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी तिची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा जो काही कांदेबाग आहे हा सुद्धा वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते मोठ्या प्रमाणावर, थंडीपासून वाचवणं हा एक महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाची समस्या शेतकऱ्यांकडे असते. त्याचं कारण असं आहे की बदलत्या हवामानामुळे चिलिंग टेम्परेचर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ती परिस्थिती तयार होते, आणि चिलिंग टेम्परेचर किंवा चिलिंग इंजुरी जी आहे ती रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं नियोजन करणं ते गरजेचं आहे. आणि रामबाग जो आहे जो फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लागतो, तर त्याच्यावर सुद्धा योग्य पद्धतीने जर आपण काळजी घेतली, व्यवस्थापन केलं, तर हवामान बदलाचा जो काही परिणाम आहे तो केळी पिकासाठी आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करून आपण याच्यावरती मार्ग काढू शकतो.
0: बर, आता हे तुम्ही खूप छान सांगितलं सर. आता जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये केळी लागवड कशी आणि केव्हा केली पाहिजे?
1: बरोबर. तर आपण विचार केला महाराष्ट्राचा, जर आपण प्रादेशिक भागानुसार जर विचार केला तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, तर हे ढोबळ मानाने आपल्या राज्यात विभागणी केलेले प्रदेश आहेत. पण मी आता जसं मग अशी सांगितलं की आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये मृगबाग आणि कांदेबाग मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मृगबाग लागवड करत असताना आपण या ठिकाणी जर राज्याचा जर विचार केला तर आपण कंद वापरून त्याच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काही टिश्यू कल्चर रोपं आहेत त्याची लागवड जर आपण योग्य पद्धतीने करून घेतली आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कालावधीमध्ये जर आपण पिकाची लागवड केली तर येणारे जे काही रोग आहेत किंवा येणाऱ्या जे काही कीड आहेत तर त्याचं सुद्धा योग्य पद्धतीने आपण नियंत्रण किंवा नियोजन करू शकतो.
0: बर,
1: त्याच पद्धतीने जो शिफारस केलेला लागवडीचा हंगाम आहे तो जर शिफारस केलेला लागवडीचा हंगाम आणि त्याला लागणारे जे काही वेगवेगळे तंत्र असतील किंवा वेगवेगळ्या निविष्ठा असतील याचं जर व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने नियोजन केलं, मग त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये कीड रोगांचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये घडाचं व्यवस्थापन असेल, झाडाचं व्यवस्थापन असेल, तर ह्या संपूर्ण गोष्टींचं व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या हंगामात केळी लागवड केली जाते म्हणजेच काय तर मृगबाग हंगामामधल्या केळीचं जर आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं, शास्त्रीय संपूर्ण बाबी ज्या आहेत त्याची जर आपण अंमलबजावणी केली तर आपल्या राज्यामध्ये जो काही मृगबाग केळी लागवड केली जाते त्याच्यापासून एक चांगलं उत्पादन आपल्याला भेटू शकतं. सोबत जो काही कांदेबाग आहे विशेष करून उत्तर महाराष्ट्र किंवा आपल्या विशेष करून जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला उत्तर महाराष्ट्राचा तर कांदेबाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुनाफा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो. फक्त एकच याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या शास्त्रीय बाबी आहेत किंवा पीक लागवडीचे जे काही तंत्र आहेत ते तंत्र जर आपण समजून घेतले तर राज्यामध्ये मृगबाग कांदेबाग सोबत आपण रामबाग सुद्धा लागवड करू शकतो आणि त्याचं अधिक उत्पादन आपण घेऊ शकतो.
0: बरं सर, तुम्ही आता बोलताना कंद प्रक्रियाविषयी सांगितलं तर मला असं विचारायचं आहे की ही जी कंद प्रक्रिया असते ही कशी करावी आणि त्याचा काय फायदा होतो?
1: हो नक्कीच, फार असा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे अशी एक संतांची उक्ती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बियाणं शुद्ध असेल आणि त्या बियाण्यावरती जर चांगल्या पद्धतीने बीज संस्कार झाला, बीज प्रक्रिया जर झाली तर त्या बियाण्याची उगवण क्षमता, त्या बियाण्यामध्ये प्रतिकार रोग प्रतिकारक शक्ती आणि त्या बियाण्याच्या माध्यमातून त्याची जी काही उगवण होणार आहे तर ती सक्षम होते. म्हणजेच काय तर ते झाड जे आहे ते मजबूत आणि सशक्त झाड असं निर्माण होतं. तोच नियम किंवा तेच प्रिन्सिपल आपल्याला केळी पिकामध्ये लागवड करताना लक्षात घ्यायचं आहे. अलीकडे

0: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण टिश्यू कल्चरची जी काही आहेत उती संवर्धित रोपांची आपण लागवड करतो, तरीसुद्धा आपण ज्या ज्या क्षेत्रावर आज जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा आपल्या जळगाव जिल्ह्याचा किंवा राज्याचा देशाचा विचार केला तर उती संवर्धित रोपांची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु ज्या काही आपल्या इतर वाण आहेत जसं बसराई व्हरायटी असेल, महालक्ष्मी असेल, तर ह्या ज्या काही व्हरायटी आहेत तर याच्यामध्ये काही लोक अजूनही कंद लागवड करून शेती करतायत किंवा केळी पिकाची लागवड करतायत. ग्रँडलँड सारखी व्हरायटी सुद्धा शेतकरी कंद वापरून करतायत. परंतु अयोग्य पद्धतीने कंद निवडला आणि तो जर आपण आपल्या शेतामध्ये लावला तर कंदापासून काही मातीतून उद्भवणारे रोग आणि कंदातून उद्भवणाऱ्या रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून ह्या रोगांचा, ज्याला आपण सॉइल बॉर्न डिसीज असं म्हणतो, तर अशा प्रकारच्या रोगांचा नायनाट करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी या केळी लागवडीच्या तंत्रामध्ये कंद प्रक्रियेला फार असं महत्व आहे. मग विद्यापीठाने शिफारस केलेलं जे काही कंद प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर कार्बेंडेंजिम 22 आपण ज्याला म्हणतो जे बाजारात उपलब्ध आहे, हे बुरशीनाशक अधिक क्लोरोपायरीफॉस हे जे काही कीटकनाशक आहे याचा वापर करून आपण कंद प्रक्रिया ही करू शकतो. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की कंद प्रक्रिया करताना त्या कंदावरती कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 5 हे बीज प्रक्रिया किंवा कंद प्रक्रिया ही होणं गरजेचं आहे. तरच आपण ती कंद प्रक्रिया शास्त्रीय कंद प्रक्रिया झाली असं आपण गृहित धरू शकतो आणि त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा जो आहे तो प्रत्यक्ष शेतामध्ये लागवड केल्यानंतर हा होतो की त्या कंदांपासून येणाऱ्या मुळांची वाढ चांगली होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि उगवण चांगली होते. म्हणजेच काय, ते जे झाड आहे ते झाड सशक्त तयार होतं आणि रोगमुक्त होण्यासाठी मदत होते.
1: अगदी आताच तुम्ही सांगितलं की केळी पिकावरती काही रोगांबद्दल आता आपण बोललो, तर मला ते विचारायचंय सर की केळी पिकावरती येणारे प्रमुख रोग कोणते आणि त्याच्यावरती म्हणजे काय उपाय केले,
0: उपाययोजना महत्वाची आहे. तर आपण आपल्या पूर्ण राज्याचा जर विचार केला तर आपण आता अगोदर जशी चर्चा करत आहोत की संपूर्ण हंगामामध्ये किंवा वर्षभरामध्ये आपण जर हंगामाचा विचार केला तर या ठिकाणी लागवड करण्याचं एक शेतकऱ्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे मुरुगबाग असेल, कांदेबाग असेल किंवा रामबाग असेल किंवा काही ठिकाणी आपण बिलबाग ठेवतो ज्याला आपण खोडवा म्हणतो किंवा रुटोनिंग म्हणतो. परंतु ह्या संपूर्ण लागवड प्रक्रियेमध्ये आपण जर एक सारासार विचार केला तर रोग येण्याची जी काही स्थिती आहे किंवा रोग येण्यासाठी जे काही पोषक वातावरण आहे ते पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं की त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. विशेषतः पावसाळ्याचा हंगाम जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी जीवाणूजन्य रोग असेल किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो. त्याच पद्धतीने केळी पीक जे आहे ह्या केळी पिकामध्ये सर्वच प्रकारचे रोग आपल्याला आलेले दिसतात. एक जसं बुरशीजन्य जो रोग आहे ज्याला आपण करपा असं म्हणतो, ज्याला सिगाटोका आपण म्हणतो, त्या रोगाचा प्रादुर्भाव होताना आपल्याला राज्यामध्ये दिसतो. त्याच पद्धतीने कुकुंबर मोजॅक व्हायरस ज्याला आपण CMV म्हणतो, ज्याला आपण इन्फेक्शियस क्लोरोसिस असं म्हणतो, ह्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो आहे. आणि तिसरा एक महत्वाचा जो रोग आहे ज्याला आपण इर्विनिया रॉट म्हणतो, ज्याला आपण कंदकूज असं म्हणतो, तर हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. ज्या नवीन बागा म्हणजे जून जुलैमध्ये ज्या नवीन बाग आपण लावतो किंवा नवीन लागवड आपण करतो तर त्या नवीन लागवड झालेल्या पिकांवरती ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो. आणि यासोबतच काही इतर नैसर्गिक कारणामुळे सुद्धा किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो. ढोबळमानाने काय तर जीवाणूजन्य रोग असेल तर त्या ठिकाणी कंदकूज नावाचा रोग आपल्या राज्यामध्ये किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या ठिकाणी केळी लागवड होते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण कंदकूज असा रोग म्हणतो. दुसरा जो रोग आहे तो म्हणजे सिगाटोका रोग, ज्याला आपण करपा असं म्हणतो, की जो बुरशीमुळे होतो आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला जास्त दिसतो. आणि आताची जी काही स्थिती आहे, आता मध्यंतरी जवळपास 33 ते 38 दिवसाचा खंड पडलेला आहे आणि काही ठिकाणी पाऊस आता झालेला आहे आणि आता वातावरणामध्ये जी काही आर्द्रता तयार झालेली असेल, शेतामध्ये जी काही आर्द्रता तयार झालेली असेल, जी ह्युमिडिटी तयार झाली असेल, तर त्याच्यामुळे कर्पारोगाचं नियंत्रण किंवा कर्पारोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून सध्याच्या स्थितीमध्ये आज जर आपण विचार केला, आपल्या राज्याचा विचार केला, तर सद्यस्थितीमध्ये कर्पारोगाचं नियंत्रण होणं सुद्धा हे अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी विद्यापीठाने जे काही ठरवलेल्या शिफारसी आहेत त्या शिफारसीप्रमाणे त्या रोगाचं एका

0: प्राथमिक रोग व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. आणि याच्यासोबतच जो तिसरा एक महत्वाचा रोग आहे जो विषाणूजन्य रोग आहे, ज्याला आपण सीएमव्ही असं म्हणतो, ज्याला आपण कुकुंबर मोजॅक व्हायरस असं म्हणतो, की हा जो काही रोग आहे हा रोग कापूस पिकावर येणारा जो काही मावा आहे त्या मावाच्या माध्यमातून हा रोग पसरतो. आणि आता जर आपण स्थिती पाहिली, पूर्ण शेत शिवारामध्ये जर आपण स्थिती पाहिली, म्हणजे बागायती कापूस असू द्या किंवा कोरडवू कापूस असू द्या किंवा तूर सारखे पीक असू द्या, तर आता हे वाढीच्या अवस्थेमध्ये कापूस पीक आहे, बॉल फॉर्मेशन म्हणजे बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर आताच्या अवस्थेमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीचा रोग जो आहे ज्याला आपण सीएमव्ही रोग म्हणतो, तर त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असू शकते. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन, रोगांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो ध्यानात घेऊन, त्याच्यावरच्या उपाययोजना जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला ह्या रोगांपासून पिकाचं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमी करता येईल आणि एक हमीचं उत्पादन आपल्याला घेता येईल.
1: सध्या स्थितीमध्ये तुम्ही म्हणालात की जसं करपा रोग जो आहे तो खूप जास्त वाढू शकतो किंवा येऊ शकतो, तर एक थोडक्यात सांगा ना सर की त्याच्या उपाययोजना काय असतील, म्हणजे त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.
0: तर करपा रोग जो आहे ज्याला आपण सिगाटोका असं म्हणतो, तर हा जो काही रोग आहे हा हवेतूनही पसरतो, हा पाण्यातून सुद्धा पसरतो, हा कंदातून सुद्धा पसरतो. म्हणजे जर बाग लहान असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लहान बागेवरती येणारे जे काही लक्षणं आहेत, कर्परोगाची जी काही लक्षणं आहेत ती जर समजून घेतली तर आपल्याला त्याच्यावर लागलेच उपाययोजना करता येऊ शकते. कर्परोगाची जी काही लक्षणं आहेत, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीपासून खालच्या पानांवरती अंडाकृती छोटेसे ठिपके त्या ठिकाणी तयार होतात, ते जे काही ठिपके आहेत त्यांना पिवळ्या रंगाची वलय तयार होतात, काळा स्पॉट तयार होतो आणि कालांतराने हा स्पॉट जो आहे हा मोठा होत जातो आणि हे पान आपल्याला तंबाखूच्या रंगाचं झालेलं आपल्याला दिसतं. आणि हे जे काही पान आहे हे जमिनीकडून आकाशाकडे त्याचे लक्षणं आपल्याला गेलेले दिसतात. म्हणजे जमिनीकडचं पहिलं पान असेल, दुसरं पान असेल, तिसरं पान असेल, क्रमाने हा रोग जो आहे हा खालच्या दिशेकडून वरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतो, त्याची लक्षणं दिसतात. मग अशा वेळेस कर्परोगाचं जर नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी विद्यापीठाने शिफारस केलेले जे काही बुरशीनाशक आहेत, जसं प्रोपिकोन्या झोल नावाचं बुरशीनाशक आहे त्याचा फवारा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, किंवा कार्बेंडेंजिम जे बुरशीनाशक आहे त्याचा सुद्धा स्प्रे, त्याचा सुद्धा फवारा आपण 7 दिवसाच्या इंटरव्हलने जर आपण 3 फवारे जर घेतले तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ह्या कर्परोगाचं नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि एक महत्वाचं, विद्यापीठाची जी काही एक शिफारस आहे किंवा विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी जे काही सुझाव दिलेला आहे, तर 1% बोर्डो मिश्रणचा फवारा सुद्धा आपण जमिनीवरती जर फवारून घेतला तरी सुद्धा जमिनीच्या माध्यमातून किंवा जमिनीद्वारे जे काही स्पोर्स ज्याला आपण बीजांड म्हणूया समजण्यासाठी, तर त्याचा सुद्धा नायनाट किंवा नियोजन करण्यासाठी 1% बोर्डो मिश्रणचा फवारा, जमिनीवरचा फवारा ह्या कर्परोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला उपायकारक ठरू शकतो. अशा पद्धतीची जर आपण तरतूद केली, नियोजन केलं, तर कर्परोगाचं आपण नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो आणि पिकाला आपण वाचवू शकतो.
1: खूप महत्वाचं आहे. आता मला एक विचारायचं होतं की केळी पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करायचं.
0: हो, केळी पिकामध्ये आपण जर आपल्या राज्याचा जर विचार केला तर विद्यापीठाने प्रदेशनी आहे त्या ठिकाणी खतांची शिफारस ही ठरवून दिलेली आहे. आणि ती शिफारस जी आहे ती माती परीक्षणाच्या आधारावरती ठरवून दिलेली आहे. ढोबळ मारणे जर आपण विचार केला की केळीच्या एका झाडाला 200 ग्रॅम नत्र, त्याच पद्धतीने 300 ग्रॅम फॉस्फेट आणि 200 ग्रॅम पालाश, अशा पद्धतीने एक ढोबळ या ठिकाणी खत जी मात्रा आहे ती ग्रॅम मध्ये पर प्लांट आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस ठरवलेली जी काही मात्रा आहे त्या मात्रेनुसार आपण जर खताचं व्यवस्थापन केलं, फर्टिगेशनचं तंत्र वापरलं, तर आपल्याला पाणी आणि खतांचं लिक्विड फर्टिलायझर जे आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, काही पीजीआर असतील, तर शिफारस केलेले पीजीआर, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि शिफारस केलेली खत मात्रा, असं जर आपण एकत्रित पद्धतीने त्याचं वेळापत्रक जर अंमलबजावणी केली तर एक चांगल्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन आपल्याला केळी पिकामध्ये करण्यासाठी मदत होते आणि अधिक उत्पन्न आपल्याला येऊ शकतं.
1: एक अजून असा प्रश्न मला विचारायचा होता की दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
0: खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. दर्जेदार पिकाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ज्या काही शिफारस केलेले बियाणं आहे त्याचा वापर करणे, शिफारस केलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा वापर करणे, अलीकडे केळी पिकाचा जर विचार केला, एक चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आधुनिक केळी तंत्रज्ञान

0: ज्ञानाचे जे काही फॉर्म्युला आहे किंवा तंत्र आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टिश्यू कल्चर रोपांचा वापर करणे, मातीमध्ये योग्य प्रमाणामध्ये बुरशीनाशकाचा वापर करून बेड पद्धतीने किडी लागवड करणे. अलीकडे BVF तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणावर आपण प्रचार प्रसिद्धी करत आहोत, तर त्याचासुद्धा वापर याच्यामध्ये आपल्याला करता येईल. त्याच पद्धतीने ड्रीप इरिगेशनचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे, खतांचा वापर करणे, माती स्वच्छ ठेवणे, जमीन स्वच्छ ठेवणे, त्याच पद्धतीने केळी पिकाचं चांगलं उत्पादन येण्यासाठी घड व्यवस्थापन फार महत्त्वाचा विषय आहे. घड व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला एक चांगलं आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मदत होऊ शकते.
1: एक अजून असं विचारायचं होतं की निर्यातक्षम केळी उत्पादन म्हणजे काय?
0: हो, फार महत्वाचा आणि आवडीचा आणि सगळ्यांचा महत्वाचा असा हा विषय आहे. या ठिकाणी आपण आपल्याला माहिती की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातून खूप सारे वेगवेगळे कृषीचे जे काही माल आहेत, शेतीचे जे काही माल आहे, आपण ते बाहेरच्या देशामध्ये विकतो. आता योगायोगाने आपल्या जळगाव जिल्हा असेल किंवा राज्य असेल तर आपल्या केळीला GI मानांकन मिळालेलं आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन आपल्याला मिळालेलं आहे, भौगोलिक मानांकन आपल्याला मिळालेलं आहे. तर त्याचा फायदा घेऊन आपण निर्यातक्षम केळी उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे निर्यातक्षम केळी उत्पादन करत असताना ज्या काही निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या बाबी आहेत त्या जर आपण समजून घेतल्या, त्याच्यामध्ये मल्चिंगचा वापर करणे, केळी घळावरती स्कर्टिंग बॅगचा वापर करणे, बर्ड इंजेक्शन देणे, फण्यांची संख्या घळावर योग्य ठेवणे, त्याचा आकार योग्य ठेवणे, त्याच्यासाठी घळावर शिफारस केलेले खतांची आणि काही कीटकनाशकांची फवारणी करणे, त्या घळाला आधार देणे, झाडाला आधार देणे, त्याच पद्धतीने योग्य पद्धतीने केळी घळावर आपण जर त्याच्यातून जे काही निकृष्ट आणि कमी दर्जाचे जे काही केळ आहे किंवा इतर व्यवस्थापन जे आहे, घळ व्यवस्थापन जे आहे, ते जर आपण करून घेतलं तर ती बाग किंवा तो जो काही केळीचा पूर्ण उत्पादन आहे ते निर्यातक्षम केळी म्हणून आपण दुसऱ्या देशामध्ये विकू शकतो आणि त्याच्यातून रेग्युलर डोमेस्टिक मार्केट असेल किंवा आपलं इतर जे काही लोकल मार्केट असेल त्याच्यापेक्षा 2 पैसे आपल्याला जास्त भेटू शकतात आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, दर्जेदार केळीचं उत्पादन, निर्यातक्षम केळी उत्पादन जर घेतलं तर त्याला अधिकचे पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात.
1: अगदी सर, जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते की भविष्यातील केळी पिकाची जी आहे ती योग्य दिशा कशी असली पाहिजे किंवा त्याची काळजी काय घेत आहेत, तर या सगळ्याशी संबंधित कृषी विज्ञान केंद्राच्या काही संशोधन सुरू आहे का?
0: हो, तर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची तामिळनाडू यांचा समन्वय असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी केळी संशोधन केंद्र जळगाव असेल, तर यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही येणाऱ्या काळामध्ये नवीन रोग आहे केळी पिकामध्ये, पनामा सारखा रोग असेल किंवा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी अजून कोणत्या बाबी आपण याच्यामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यावरील संशोधन असेल, तर याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष चाचण्यांचं आयोजन करत आहोत, प्रात्यक्षिकांचं आयोजन करत आहोत आणि निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहोत. तर अशा पद्धतीचं संशोधन, शिक्षण आणि विस्ताराचं जे काही काम आहे, तर येणाऱ्या काळामध्ये केळी पिकाला अजून महत्व यावं, त्याच्यातून एक चांगलं उत्पन्न तयार व्हावं याच्यासाठी आपण या ठिकाणी संशोधन आणि प्रयत्न करत आहोत आणि जिल्हाभरच नाही तर म्हणजे राज्यातील आणि राज्याबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल याच्यातून अशी एक आशा आम्हाला या ठिकाणी दिसते आहे.
1: जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: मी जाता जाता एवढं सांगेल शेतकऱ्यांना की केळी हे कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्षासारखं एक महत्वाचं पीक आहे, तर केळी पिकाचं योग्य संगोपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला मुनाफा मिळू शकतो आणि गरजेवर आधारित आपण रासायनिक घटकांचा वापर करून केळी पिकाचं उत्पादन घ्यावं, याच्यामध्ये मित्र कीटकांचं संगोपन झालं पाहिजे, पर्यावरणपूरक रोग आणि कीड व्यवस्थापन झालं पाहिजे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये भविष्यातील संधी ओळखून सेंद्रिय केळी उत्पादनाची जर कास धरली तर त्यांना खूप चांगला नफा या ठिकाणी मिळू शकेल आणि एक विशेष केळीचा दर्जा त्यांना मिळू शकेल आणि एक चांगलं उत्पादन त्यांचं वाढेल.
1: निश्चितच सर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे, यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आणि रब्बी हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा.
2: श्रोतो, शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत केळी पिकांवरील एकात्मिक व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र पाल इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन यांची सेनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आपण

आएका श्रोता, सादर करते होते ज्ञानेश्वर बोबड़े। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती। हा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार अंतर्गत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता।

0: जायजू ये शेवंतीन तारा मळा सजविला मळा नटविला अर बल भान शिवार आता बगी झुळ झुळ जाई पाटान पाणी मधी धावळ्या पावळ्या साधे जो मान
1: साधे जो

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं शेतकरी गीत आपण ऐकत होतात. मंडळी, उद्याच्या कृषीवाणीमध्ये रोपवाटिका आधुनिक तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकता येईल. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी अर्थात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: 1-1-7-8-0-0 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1-9-2-2 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी।
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
2: तुझ्या कळ्या तुझी फुले।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: हाय, मी शर्वरी।
6: नमस्कार, मी रोहित।
7: मी सुखदा।
8: आणि मी रेवा।
9: आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
10: आम्ही गप्पाही मारतो,
11: आम्ही मजा मस्तीही करतो,
6: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
12: आपुलकी आहार
6: प्रत्येक मंगळवारी
13: दुपारी 12
14: वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
13: आपुलकी आहार।

0: आठ वाजून पाच मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्या दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय

0: नं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार, हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव 2026 दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धे

0: स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक फोर संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमॅंग तेत्सिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोश यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्यमान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुडं.

0: सुंदर मूर्ती सावळी, श्याम सुंदर मूर्ती सावळी, उभी जणू असे नेत्र राऊळी, उभी जणू असे राऊळी, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दादा न ठकडी बायको आली, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दादा नो ठकडी बायको आली,
1: हरी हरी
0: ठकडी बायको,
1: बरं बायको, हरी हरी
0: म्हणजे वासना, वासना म्हणजे ठकडी बायको,

0: चारी शून्याच्या वरती ही ठकली बायको बर का
1: बरं बरं
0: ही तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की वासना वासना ही बायको आहे ठकडी बायको तिने भाल्या भाल्याला मातीत घातले
1: ठकवलंय
0: चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती
1: भले भले
0: चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती चारी सूत्रे तिच्या हाती दादा नो ठकडी बायको आली
1: आली
0: वासना
1: वासना वासना
0: अहो ब्रह्मदेवाला सरस्वती मुलगी होती ब्रह्मदेवाची वासना सरस्वती मुलीवर गेली ब्रह्मदेव सुद्धा ठकले होते त्या वासनेनं म्हणून चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती
1: हरी हरी
0: चारी सूत्रे तिच्या हाती दादा नो ठकडी बायको आली
1: आली
0: ठकडी

0: ऐकू नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव हो या वासनेच्या अंगी लय रंग येत बायकू नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव
1: हरी हरी
0: जैशी आकाशी वीज नव्हे दादा न ठकडी बायको आली

ये जे पाहू गेले तिसी, ये जे पाहू गेले तिसी, तिने झोड पिले तयाशी, तुका राम शरण तिसी, दादान ठकडी बायको आली, कळली काही वासना बायको ठकडी, ठकडी बायको

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुड. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. वंदना वेटणकर यांचं गीत सुरुवातीला ऐकूया, गायिका कृष्णा कल्ले.

0: of the chemical drums, leaving at least 13 fire brigade personnel with burn injuries. The injured were taken to hospital. India's men's badminton team won the bronze medal after losing 1-3 to China in the semi-final at Aichi, Japan today. With this win, India's medal tally has risen to 12 medals, 1 gold, 5 silver and 6 bronze. Union Home Minister Amit Shah congratulated the Indian men's badminton team for their performances at the Asian Games. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. आपण पुन्हा भेटू उद्या 5:55. दरम्यान DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम अखंडपणे सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.